102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक

सव्वीस आषाढ शके 1948 म्हणजेच 17 जुलै 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं आता प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं हे प्रसारण आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

श्रुतीहू कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजात मधुवंती सप्रे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिलिंद डोंगरे यांचं. संत नामदेवांचा अभंग आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात. या अभंगाला संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: मुरली मनोहर स्वरूप यांची ही रचना हरिओम शरण यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:30 झाली आहेत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकूया संगीता नागदिवे यांचे विचार.
1: नमस्ते, मी संगीता नागदिवे. आजचा माझा चिंतनाचा विषय आहे पहिला पाऊस. उन्हामुळे तापलेल्या धरणीला आणि मानवी मनाला शांतवणारा आल्हाददायक आणि निसर्गाचा निसर्गोत्सव म्हणजे पाऊस असतो. पहिला पाऊस बरसला की एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. हे तर पहिल्या पावसाचे आपल्या बालगोपाळांचे बडबडगीत पावसात भिजताना ऐकायला मिळते. यावर्षी पावसाचं उशिराच आगमन झाले आणि साऱ्या आसमंतात मातीचा मृदुगंध पसरला. खरं तर भारतीय संस्कृतीत पाऊस हा केवळ ऋतू नाही तर तो जीवनाचा आनंद उत्सव आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि कालिदासासारख्या महाकवींनी मेघांना संदेशवाहकाचे स्थान दिले आहे. पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तो नवसृजनांचा परिपाठ आहे. पहिल्या पावसाचे मेघाचे निळे जांभळे काळे सौंदर्य मनाला मोहून टाकते. त्यानंतर मग वारा सुटून ते मेघातून शुभ्र मोत्यांचे वसुंधरेवर वर्षाव करतात. या वसुंधरेला स्वर्गसुख मिळते आणि समस्त धरणीवर हिरवागार गालीचा फुलून येतो. तो पहिल्या पावसातच. पाऊस आल्यावर पहिला थेंब चोचीत पडताना चातकाला किती समाधान वाटत असेल बरं. पहिला पाऊस वृक्षवल्लींना अंगावर घेताना आणि पशुपक्ष्यांना पावसात खेळताना किती गारवा मिळत असेल. पहिल्या पावसात तर प्रत्येकाला गार गार पाऊस अंगावर झेलण्यासाठी बाहेर पडावं वाटतं.

0: जलधाराने चिंब चिंब भिजताना सर्वांचेच मन प्रसन्न होतं. पहिल्या पावसात तर आभाळाकडे टक लावून पाहणार शेतकरी दादाचं मन भरून येतं, कारण पहिला पाऊस म्हणजे त्याच्यासाठी नवीन पेरणीची तयारी. भिजली काळी आई गंध मातीचा येईल, शेतकरी दादा बीज बोवणीला सुरुवात करेल, कारण त्याला काळजी असते जगाच्या अन्नाची. पाऊस फक्त पाणी देत नाही, तो आपल्यासाठीसुद्धा नवीन आशा नवीन सुरुवात करायला शिकवतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत समोर जायलासुद्धा शिकवतो. उन्हानंतर शीतलता, दुःखानंतर आनंद येतो, हे पावसाकडूनच शिकावं बरं. खरं तर पहिल्या पावसाशिवाय निसर्ग अपूर्ण आहे. तो बरसला की खऱ्या अर्थाने जीवन पूर्ण होतं. हिरवीगार तिशेत आणि मृदेचा तो गंध, तिथेच जुळतात आपल्या जीवनाचे प्रेमळ बंध. दोन थेंब पाण्याने जशी कोरडी माती मोहरते, तसेच दोन आपुलकीच्या शब्दांनी माणसाची मने फुलून येते. आकाशातून बरसणारा पाऊस हा नवजीवनाचा संदेश घेऊन येणारा आहे. सुखदुःखाच्या क्षणांना एकत्र झेलत आनंदाची वाट आपणास शोधायची असते. माझ्याचा स्वरचित शब्दात सांगायचे तर पाऊस म्हणजे जगण्याचा उत्साह वाढविणारा, नवीन स्वप्नांना आकार देऊन जिद्दीने पूर्ण करणारा. पाऊस म्हणजे दुभंगलेलं हृदय जोडणारा, थेंब अमृताचा होऊन अंतरंगी ऋतू हिरवा फुलविणारा.
1: श्रोते हो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात संगीता नागदिवे यांचे विचार आपण ऐकलेत. कार्यक्रमाचा भाग पहिला आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकणार आहात. कार्यक्रमात संत्रा लागवडीची तयारी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती सुमेद मुंगले देतील. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 6:45. कार्यक्रमात मूतखडा आणि योगा उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची असेल. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. इको टुरिझम याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात सारिका दांडगे यांच्याकडून. दिनविशेष 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात 8:15 आणि 8:40. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10 सुगम संगीत प्रसारित होईल. 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकणार आहात. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत 11 प्रसारित होईल.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम, युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी संध्याकाळी 5:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 कार्यक्रम प्रसारित होईल आपलं घर आपलं वावर. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कृषी संस्कृती आणि लोकसंस्कृती याविषयी भाषण डॉक्टर स्नेहा टोंपे यांचं. सोबतच निलगिरी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम आपलं घर आपलं वावर संध्याकाळी 7:30. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. हे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद आपण अवश्य घ्या आणि आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ 102.7 MHz वर.

0: श्रोते हो, आता कुठेही केव्हाही आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकू शकता. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सुप्रभात. कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये आज आपण ऐकूया संत्रा लागवडीची तयारी याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, लिंबूवर्गीय फळपिकात समावेश असलेले संत्रा फळपीक हे विदर्भातील महत्त्वाचे फळपीक आहे. कोणतीही फळबागेचे नियोजन करताना त्या फळपिकास सुसंगत जमीन, हवामान, जातीवंत कलम आणि संगोपन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे संत्रा बागेचे नियोजन करताना, म्हणजेच लागवडीची तयारी करताना, कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या याची माहिती असणे फार आवश्यक ठरते, जेणेकरून भविष्यामध्ये तयार होणारी संत्रा बाग ही चांगल्या प्रतीची, उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पन्न देण्यास तयार होईल. पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या चोपण, खडकाळ, रेवाळ, पाणथळ आणि भारी जमीन लागवडीस निवडू नये. भारी काळ्या जमिनी, ज्यात काळी माती 1.5 ते 3.5 मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो, अशा जमिनीत पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे झाडांच्या मुळ्या सडून पुढे झाडे वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्रा लागवड करू नये. पूर्व मशागत. जमिनीची निवड केल्यानंतर जमिनीत खोल नांगरट करून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावीत. झाडांच्या जोमदार वाढीवर विपरीत परिणाम करणाऱ्या बारमाही तणाच्या मुळ्या, उदाहरणार्थ हराळी, नागरमोथा, कास, कुंदा इत्यादी मुळासहित काढून जाळून टाकाव्यात. वारारोधक जैविक कुंपण. बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूला जैविक कुंपण करावे, उदाहरणार्थ सागरगुटी, चिलार, करवंद, बोगनवेल इत्यादी. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीची लाट आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे यापासून पिकाचे संरक्षण होईल. लागवडीचे अंतर. सर्वसाधारणपणे 2 झाडातील अंतर 20 बाय 20 फूट, एकरी 110 झाडे ठेवावीत. कलमाची लागवड ही चौरस पद्धतीने करावी. जमिनीची आखणी करून लागवडीची ठिकाण 1 बाय 1 बाय 1 मीटर खड्डे करून त्यात ठिकाणी 1 भाग चांगले कुजलेले शेणखत, 2 भाग माती, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम कार्बोफ्युरॉन

0: पावडरचे मिश्रण करून खड्डे मे जून महिन्यात भरावेत. कलमाची निवड. कलमाची निवड करताना अलिमो, रंगपूर आणि जंबेरी, लिंबू यासारख्या जोमदार वाढणाऱ्या खुंटावरची असावी. कलम ही 25 ते 30 सेंटीमीटरच्या उंचीवर कलमीकरण केलेली असावी. साधारणतः 2.5 ते 3 फूट उंच आणि कलमांचा जारवा लहान कार्यक्षम मुळ्या भरपूर प्रमाणात असाव्या. कलम निवड करताना ती वेलीसारख्या वाढणाऱ्या आणि तसेच खूप बारीक पाने आणि पानसोट असणाऱ्या मातूर वृक्षापासून तयार केलेली नसावी. शक्यतो संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे आणि शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावीत. लागवडीची तयारी. निवड केलेल्या कलमे मान्सूनचा 3 ते 4 वेळा पाऊस पडून गेल्यानंतर आणि जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लागवडीत कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना आणि खड्ड्यात पुरेशी ओल असताना लावावीत. लागवड करताना शेणखत आणि मातीचे भरलेले खड्डे हाताने मोकळे करून त्या खड्ड्यामध्ये कार्बोफ्युरॉन यासारख्या कीटकनाशकाचा वापर करावा. कलमाचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभव नसतो. कलम खड्ड्यात ठेवल्यानंतर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्ड्यात टाकावी. माती हलक्या हाताने दाबावी. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतुमुळे तुटण्याची दाट शक्यता असते. कलम पन्हेरीतून काढून काही मुळ्या तुटतात, त्यामुळे कलमावरील पाने शोषण होत नाही. अशावेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वाळण्याची शक्यता असते. तर आताच आपण संत्रा लागवडीची तयारी याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा. सहा वाजून 45 मिनिटं होत आहेत. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि लगेचच परिसर कार्यक्रम सकाळी 6:50 मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मुतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा ही समस्या मूत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षार कणांच्या एकत्रीकरणाने निर्माण होते. मूत्रामध्ये समाविष्ट असलेले क्षारकण लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षारकण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षारकण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत. परंतु कधीकधी हे कण मूत्रप्रवाहासोबतच मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, आम्ल पदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे

0: करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्त्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराचा नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिर्यक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पाचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योगनिद्रा आणि उदरश्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
1: आत्ताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोतेहो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझमसारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे. आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञानसुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं

पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो आरोग्यम धन संपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. सकाळची 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला दादासाहेब फाळके यांनी. दादासाहेबांचं मूळ गाव कोकणातच. पुढे अनेक मंडळींनी सिनेजगताचा ताबा घेतला असला तरी पुण्याच्या प्रभात कंपनीनं एकेकाळी पडदा गाजवला आहे. हा इतिहास पुसता येणारच नाही. हिंदी सिनेसंगीतकारांमध्ये सुद्धा सी रामचंद्र, वसंत देसाई, दत्ताराम वाडकर, एन दत्ता, लक्ष्मीकांत कुडाळकर अशा दिग्गज मराठी संगीतकारांनी आपल्या संगीताचा अमिट ठसा उमटवला आहे. आणि श्रोते हो, याच नावांमध्ये आणखी एक नाव म्हणजे कोकणचे सुपुत्र, ते म्हणजे संगीतकार स्नेहल भाटकर यांचा आज जन्मदिवस. स्नेहल भाटकरांचं मूळ गाव रत्नागिरीजवळचं भाटे. मुंबईत 17 जुलै 1919 स्नेहल भाटकरांचा जन्म झाला. जन्मानंतर काही दिवसातच वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आईला गोड गळ्याचं वरदान होतंच त्या दादरला एका शाळेत संगीताच्या शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. विशेष म्हणजे या शाळेत संगीताचं

शिक्षण देत असताना संगीताचे आणखी एक शिक्षक होते, ते म्हणजे संत तुकाराम चित्रपटातील तुकारामांची भूमिका करणारे विष्णुपंत पागनीस. घरीदारी सुरांच्या संगीतात भाटकर वाढले. स्नेहल भाटकरांचं चित्रपट क्षेत्रातलं नाव जरी स्नेहल असलं तरी प्रत्यक्षात त्यांचं नाव होतं वासुदेव गंगाराम भाटकर. दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी रीतसर संगीत शिक्षण घेतलं. त्यावेळी मुंबईत संगीत भजनाचे फड जोरात रंगायचे. सार्वजनिक सत्यनारायण असो की गणेशोत्सव असो, भजन व्हायलाच हवं. हे भाटकर हळूहळू बुवा झाले, भजनी बुवा म्हणून परिसरात परिचित झाले. हार्मोनियमवर लीलया हात फिरणारा हा संगीतकार एकेकाळी भजनामध्ये गात होता आणि नंतर प्रसिद्ध कंपनी हीज मास्टर व्हॉइस या कंपनीत 40 रुपये पगारावर नोकरीला लागला. स्नेहल भाटकरांनी त्यावेळी नामवंत शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर, गायक मल्लिकार्जुन मंसूर, बडी गुलाम अली खा अशा दिग्गजांची साथ करण्याची संधी मात्र सोडली नाही. एक दिवशी निर्माते केदार शर्मा स्टुडिओत आले आणि त्यांनी भाटकरांचं वादन कौशल्य पाहून त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलं. केदार शर्मा कालिया चित्रपट तयार करत होते आणि त्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका भाटकरांनीच कराव्या असा केदार शर्मा यांचा आग्रह होता. वासुदेव बी अशा नावाने संगीत द्यायला त्यांनी काही दिवस सुरुवात केली. रुक्मिणी स्वयंवर हा हिंदी आणि मराठी असा चित्रपट त्यांनी काढला. या चित्रपटाला भाटकरांनी आणि सुधीर फडके यांनी सोबत संगीत दिलेलं आहे. संगीतकार सुधीर वासुदेव या नावाने त्यांनी या चित्रपटाला संगीत दिलं. केदार शर्मांचे तर भाटकर हे आवडीचे संगीतकार होते. नीलकमल सिनेमा असो, या सिनेमाला बी वासुदेव, सुहागरात या सिनेमाला बी वासुदेव म्हणजेच स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलं. स्नेहलजींचे चित्रपट क्षेत्रात खूप मोठे नाव झाले, पण स्नेहल भाटकरांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताने नावलौकिक मिळवला तसाच मराठीच्या मुलखातही आपली ध्वजा उंच फडकवली. प्रभात कंपनीचा चित्रपट गुरुदेव दत्त या चित्रपटाचे संगीतकार होते स्नेहल भाटकर. माया मच्छिंद्र, तुका झाला से कळस, चिमुकला पाहुणा इत्यादी आणि सोबतच 12 मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. तुका झाला से कळस चित्रपटात त्यांनी पंडित राम मराठे यांच्याकडून एक अजरामर गीत गाऊन घेतलं जे आजही आकाशवाणीवर ऐकायला मिळतं. काय तुझे उपकार पांडुरंगा हा श्रवणीय अभंग भजनी मंडळात हमखास म्हटला जातो. 27 हिंदी 12 मराठी चित्रपट आणि 10 नाटकांना संगीत देणारे स्नेहल भाटकर आयुष्यभर दादरच्या चाळीतच राहिले, भजन मंडळात गात राहिले. चित्रपटाच्या मायावी जगात त्यांनी आपल्या संगीताची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना दिल्लीत महाराष्ट्र भूषण 1994 कंठ संगीत आणि 2005 महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजेच रमेश भाटकर यांनी आपलं नाव गाजवलं आहे. पाश्चात्य सुरावटीपेक्षा भारतीय राग संगीतावर त्यांचं नितांत प्रेम होतं. 29 मे 2007 मुंबईत स्नेहलजींचा जीवनप्रवास थांबला. आज संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्मदिवस.

श्रोतेहो, दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात प्रस्तुती प्रज्ञा निळकरी यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.

वळणावळणांनी वाट चालते, हिरव्या ऋतूंना साथ घालते. गीत सृष्टीचे हवे हवे फुलांवरती रंग नवे, केसांमध्ये हिरवा मरवा रंग पसरला हिरवा हिरवा. मनामनात लपून ठेवूया, ठेवा वसुंधरेचा जपून ठेवूया.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 आणि पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या

0: 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
7: आओ काका, रस्त्यात तुमता शी आओ, सगळे आजारी पडतील.
8: ओ चुकलं रे गड्या.
7: आओ, स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
8: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा, रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
9: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
10: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
1: मग
3: मग काय,
1: स्वतःपासून सुरुवात कर.
11: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या.
12: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. MPSC कडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आता सविस्तर बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7 ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रीइंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी, तसंच प्रत्येक

0: एक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय MPSC घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वीपासून सुरू करावी असं न्यायालयानं सूचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून CNG प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचं लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80 ते 85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं

0: 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणी साठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला 2रा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. MPSC कडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. दिनांक 17 जुलै 1955. जगविख्यात डिस्नेलँडची सुरुवात वॉल्ट डिस्ने यांनी केली कॅलिफोर्निया इथे. दिनांक 17 जुलै 1802 मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आलं. ज्येष्ठ दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचा जन्म 17 जुलै 1930. ज्येष्ठ संगीतकार गायक स्नेहल भाटकर यांचा जन्म 17 जुलै 1919. ज्येष्ठ अभिनेत्री शांता हुबळीकर हे जग सोडून गेल्या दिनांक 17 जुलै 1992 या दिवशी. बंगाली आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री गायिका कानन देवी यांचं निधन झालं 17 जुलै 1992 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सकाळचे 7:25 होत आहेत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्यसेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: यंदा प्रथमच म्हणजे खरं तर यावर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्यासुद्धा वाटतं. एअर ॲम्ब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे.

0: आपल्या वतीने, आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्त्वाची ठरेल?
1: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
0: बरं.
1: त्यांनी म्हटले, साहेब या संकल्पनेला पुण्यासाठी काय करावं लागेल, चर्चा ज्या होत होता, मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
0: बरोबर.
1: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामागे त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर ॲम्ब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा फायदा होईल.
0: अच्छा.
1: आणि माझी बालपणाची एक छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता, आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एकादशीला लोक वारकऱ्याला पाठवायचे.
0: बरोबर आहे.
1: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे, त्यांना वाटायचं की मला विठुरायच भेटला आहे. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंज पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामागं फक्त त्याचं कुटुंब नाही आहे, त्याचं पूर्ण गाव आहे.
0: पूर्ण गाव आहे.
1: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय.
0: निश्चितच एअर ॲम्ब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणारे, तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय, यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवड्याभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
1: आम्ही 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
0: बरोबर.
1: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण त्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या ICU सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
0: ठीक आहे.
1: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे.
0: बरोबर आहे.
1: त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्य सेवक, आरोग्य रक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये, विशेषतः आषाढीच्या पाठीमागं 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस,
0: बरोबर आहे,
1: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं शिबिर कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं आहे.
0: बरं.
1: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणाहून चालवतो आहे. त्याची पूर्ण कामं तो इथून पार पाडतो आहे. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं, आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, याच्यातला समन्वय अतिशय सुलभरित्यानं होऊ शकतो.
0: बरं.
1: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
0: अच्छा. म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाही आहे, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
1: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत. आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही भक्ती विठोबाची करू,
0: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत. यंदाच्या वारीतसुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
1: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
0: बरोबर.
1: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
0: बरं.
1: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप, ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
0: बरं.
1: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलं आहे की 10 एक तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
0: हे बरोबर आहे.
1: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
0: त्यांना याबद्दल सांगायचं,
1: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
0: बरं.
1: आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
0: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत हे यशसुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली या सगळ्यांची एक वेगळी आरोग्यवारीसुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाही आहे. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणीसुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरीसुद्धा सुरक्षित पोचावा यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही ज्येष्ठ आहेत, काही समवयीन असतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
1: मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतो आहे.
0: बरं.
1: आणि वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे.
0: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
1: धन्यवाद.
0: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये, तर प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे त्याचे कुटुंबीय येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात. श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला आपण ऐकलत स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

बालश्रोतेहो बालविहार कार्यक्रम लवकरच आपल्यासाठी आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित होणार आहे. तेव्हा ऐकत रहा 102.7 MHz FM आकाशवाणी यवतमाळ.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून यावेळी आपण ऐकत आहात.

बेटा चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलं होतं. ही रचना समीर यांची होती आणि संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.

प्लास्टिकचे होत नाही विघटन, वसुंधरेचे आक्रंते मन, पशुपक्ष्यांना होत असे बाधा, विचार करा, हा तरी साधा.

राजाबाबू चित्रपटातील गीत आपण ऐकलं उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात. हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 आपण ऐकणार आहात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात ATS कडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत. त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे 0 कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगड पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा चंडीगड आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा

समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा कक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुरीच्या जुमाघाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये

एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होतील. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्व बाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात ATSकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

102.7 मेगाहर्ट्स एफ एम आकाशवाणी यवतमाळ 8:40 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना.

0: अलिशा चिना, शंकर महादेवन आणि जावेद अली यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेला हा चित्रपट होता बंटी और बबली.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद.

कुछ कुछ होता है चित्रपटातील गीत उदित नारायण अलका याग्निक आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात आपण ऐकलं. ही रचना समीर यांची होती, संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, व्यवसायाला द्या भरारी आणि संपर्क करा जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळला.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज, येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी, ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

बड़े मियाँ छोटे मियाँ चित्रपटातील गीत सुदेश भोसले आणि उदित नारायण यांच्या आवाजात ऐकूया. पुन्हा एकदा ही रचना समीर यांची आणि संगीत विजू शहा यांचं.

बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटातील या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात सुगम संगीत.

0: स्त्री तुमची माता आहे, बहीण आहे, मुलगी आहे, सखीही आहे, तेव्हा स्त्री भ्रूण हत्येला प्रतिबंध करा आणि समाजात जागरूकता आणा.
1: आकाशवाणी यवतमाळ 10 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक गोकर्ण आणि वैशाली राजे यांच्या आवाजात रेखा गंधेवार यांचं गीत आपण ऐकलं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विजया जहागीरदार यांची रचना रवींद्र साठे यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे चैतन्य कुंटे यांनी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. अरुण सांगोले यांची रचना, भीमराव पांचाळे यांच्या आवाजात ऐकूया.

0: वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना नीला सत्यनारायण यांची होती आणि संगीत होतं नीला आकाश यांचं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

लता मंगेशकर यांना आपण ऐकलं चित्रपटाचं नाव होतं मेरे हमदम मेरे दोस्त. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आवड या श्रोत्यांची होती. हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर फैजन बी शाकिर इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा सिमरन शेख सानिया शकील पठाण बिस्मिला बी शेख गदर शेख आणि शेख परिवार. बिलोली जिल्हा नांदेडचे चांदनी अयुब सय्यद अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद बेगम लतीफा आझाद. बडे प्लॉट पुलगाव इथून सुनील पेननाम सुनीता निकिता दामिनी आणि श्रेया पेननाम. पाथरी जिल्हा चंद्रपूरचे ठेमाजी ठिकरे मंगला चंदू युग कल्याणी ठिकरे शंकर खेकारे रामहरी लोखंडे आणि किसन कुंबरे. यानंतरची रचना आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरातील. चित्रपटाचं नाव आहे द बर्निंग ट्रेन. आवड कळवणारे श्रोते आहे उषा वसंतराव महागमकर काजल मनीष पायल गिरीश विद्या वडसकर संजय वडसकर आशय आयुष आरव महागमकर अन्वी महागमकर स्वरांश आणि पार्थ गिरीश महागमकर यवतमाळ इथून माईबेस बीडचे किशोर मंगला स्वप्न शीतल अभिजित सचिन आणि समस्त उबाळे परिवार कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय उषा राय अमित कुमार हॅपी राय दुबिहा नेवादा गाझीपूरचे प्रतीक रोशनी आणि प्रांजल राय शेरपूर कला गाजीपूर इथून अवधेश प्रीती आणि नवनीत राय जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक आणि अश्विनी भुतेकर.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: आपण ऐकत आहात आपकी पसंत.

राजा बाबू या चित्रपटासाठी ही रचना गायली होती विनोद राठोड, जॉली मुखर्जी आणि आनंद यांनी. संगीतकार होते आनंद मिलिंद. गीत ऐकायचं होतं या श्रोत्यांना पांढरी तालुका नेर इथून श्रीराम अगम, ताईबाई अमोल, परसराम, डोमाजी अगम, भाऊराव तायडे. महावीरनगर दारवा रोड यवतमाळ इथून साहेबराव मनवर, रंजनाताई, कुणाल, प्रीती, प्रियंका आणि वियान मनवर. आदर्शनगर मलोट इथून राज शर्मा, मीना, योगेश मेंडी, सौरभ आणि शाईना, निवान शर्मा. कनेरा मोहल्ला पटियाला इथून मुकेश बत्ता, नीलम, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता. पांढरकवडा इथून सय्यद अभिनूर, सय्यद आदिल, सिमरन फरजाना, सय्यद आणि समस्त सय्यद परिवार, फिरोजभाई पठाण आणि अफजल मामू पारवा इथून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बडे दिलवाला या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह यांचं गीत. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. तरोडा तालुका अर्णीतून बालू मनवर, रजनी, श्वेता, लकी आणि मनीष मनवर. श्रावस्ती सोसायटी यवतमाळचे भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड. गणेशपेठ पाथर्डीची अंबादास शिंदे, संगीता अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावदेतून मोहम्मद सादिक मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री. पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे. बल्लारशा इथून सूरज, प्राची आणि एकलव्य लोंढे. लक्सर हरिद्वार इथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर रही आणि मेहराज जहां.

श्रेया घोषाल यांच्या स्वरात हिरोईन चित्रपटातील इरफान सिद्दीकी यांची रचना ऐकूया. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना पांढरकवड्यातून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे. बाजार चौक नाचनगाव इथून रामचंद्र भगत, आरती, प्रदीप वृषाली, पूर्वी लताताई आणि आशाताई भगत, उषा विशाल आणि समस्त भगत परिवार. हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, बबिता पोपुलवार आणि मंगला भगत. जरूर वाडू इथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कणिरे आणि पुणेचे पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका वाडोदे. वाडोना खुर्देतून किसन कुंभरे, चंदा कुंभरे, गणेश कुंभरे आणि पळसकुंड इथून उज्ज्वला, राजू, भावना आणि नयन नैताम.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

धनवान चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि आवड या श्रोत्यांची शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलाताई मनवर, विशाल चेतन, रोशनी आणि बेबीप्रियांशी मनवर, सादुल शहर राजस्थान येथून ओमप्रकाश चौहान, मन्नू प्रकाश, शिवप्रकाश, वेद प्रकाश चौहान, औरंगाबाद येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी, राजेश शीतल आणि राजेश परिवार, गुंडेवाडी इथून निजम शेख, नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे, सतीश वाघमारे, अतिश स्वाती, वर्षा, शमन, शुमन वाघमारे, MIDC चंदननगर सातारा इथून, बिर्डीतून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनू करमरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरातील हमारी अधुरी कहाणी चित्रपटातील हे गीत ऐकायचं. या श्रोत्यांना सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, शांताताई, सिद्धिसृष्टी आणि पाटील परिवार, छत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून MW पाटील, विनय जगताप, राजेश, प्रतीक, उत्कर्ष, अनुष्का आणि तन्वी पाटील, धामणी मानोर येथून तुळशीराम डेरे, मायावती, संदेश, आदेश, किरण, प्रज्वल आणि दादुल्या डेरे, संदूर येथून प्रशिक मेघना, तुषार एकता, उत्कर्ष कांबळे आणि अरुण येडगुळकर, जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत, जगुताई राजे जाधव, आर्यगावचे संचित वाळ्या, मोताळा येथून प्रणाली आणि प्रथमेश देशमुख, करडाचे सानवी आणि सर्वत देशमुख.

लता मंगेशकर आणि आनंद बक्षी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. चित्रपटाचं नाव होतं मोम की गुडिया. आवड करणारे श्रोते होते हनुमानगड जंक्शन राजस्थान येथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जे एस नाईक, शोभा नाईक आणि डागला परिवार. अशोकनगर वसमत हिंगोली महाराष्ट्र येथून राजू, दीपाली, पार्वती, सखाराम ठोके, रोहित, सोनू आणि मनू ठोके. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी

लोकनिवास येथून बंडूलोहार पोपळगट माया शिवान चंद्रकला देवीदास पोपळगट भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे श्रावण आणि अनिता बिडवे सिद्धेश्वरनगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके यशोदाताई पूजा आणि श्राव्या रामटेके एअरपोर्ट वंदनानगर इंदोरचे मध्य प्रदेश इथून वंदना मराठा देविका चौधरी गणेशदादा कार्तिक भाऊ मराठा परी संजना आणि समस्त मराठा परिवार यानंतरची रचना आहे अखिओखे झरोको से चित्रपटातील गायिका हेमलता संगीतकार रवींद्र जैन आणि आवड कळवणारे श्रोते आहे अकोला येथून वैशाली सोळंके प्राची टिकार अपूर्वा रायराम तपस्वी थोरात नयन साबळे आकाश झांबरे ईश्वर सोळंके निलेश देशमुख सौरभ टाले आणि विपुल शेले बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास मीनादेवी पूजा लता पूनम सोनी नितीन आणि मुकेश श्रीवास तिरुपतीनगर लातूर येथून संगीता सूरज आणि पी आर जैन दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि जैन परिवार मानोरा जिल्हा वाशिम

बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास, मीना देवी, पूजा लता, पूनम, सोनी, नितीन आणि मुकेश श्रीवास. तिरुपती नगर लातूर इथून संगीता, सूरज आणि पी आर जैन. दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन आणि जैन परिवार. मानोरा जिल्हा वाशिम इथून ध्रुवकुमार गिरी, सौज्योती, सोनम, तेजस आणि गिरी परिवार. डॉक्टर आंबेडकर नगर इथून प्रभाकरराव डांगे, रमाबाई, आशिष, अश्विनी, दीपाली डांगे, शिल्पा वंजारे, काजल मिहिर आणि बाबू डांगे. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई, रुचा आणि प्रथमेश ढवळे. दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

कार्यक्रमा शेवटी ऐकूया किशोर कुमार यांना. चित्रपट आहे अनामिका. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना बालाजी चौक यवतमाळचे दिलीप श्रीवास, विद्या वैष्णवी श्रीवास, डॉक्टर सुनील सरगर, मोहन मुथा, शुभम, सुमन, रमेश पोटे, विठ्ठलवाडी साईनगर येथून शंकरराव, शोभा, राजू, सुषमा, हर्ष, यश, अकोला माळीपुरा येथून सुरेश, कुंदन, रेणू, यशश्री, यान्वी बुंदेले आणि हैदराबादचे तरंगिणी देविका जिगर रुपारेल, अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलजेले, सविता आणि जॉर्ज फुलजेले, बाजार चौक पुलगाव येथून अब्दुल कलाम आणि नाजिमा अंजुम, रामेश्वर बेहरे, मालूताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई वामनराव जाधव, सुनंदाताई बंडू, पूजा गवळी, अमर अभिजित, आकाश ओमकार आणि प्रसाद बेहरे आरेगाव येथून.

आपकी पसंत या कार्यक्रमात श्रोते हो आपण ही आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंत द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकला.

0: दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहो.
1: छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यतः वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी, यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं महिला आणि बालविकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल्स स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती संवाद साधणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्यघटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्यायाच्या संकल्पनेशी संबंधित आहे. याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
0: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
1: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बालकल्याण क्षेत्र आहे. ह्या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या

0: ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचं युग म्हणतो एकविसावं शतक, ह्या एकविसाव्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल इंटरनेटचा, पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, मग आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहेत जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतं. मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
1: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्त्व काय आहे?
0: तर मी याला थोडंसं असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्त्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहेत आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो हा कुटुंबापासून, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं? तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं मॅडम, पण याच्या आधी मग ही सगळी सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तिथे शिक्षण
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं, यासाठी
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 मध्ये आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, इथे 1994 एक पहिली परित्यक्त्या हक्क महिला चळवळ उभी राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
1: अच्छा.
0: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत, पती आहेत, ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द
1: नाहीये,
0: पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत, त्याला परित्यक्त
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं,
0: समाजामध्ये असं म्हटलं जातं. तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ, म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपल्या वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं, पण ह्या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या

0: संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून 2018 महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी गरीब, नाही. प्रत्येक व्यक्तीला आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन. आणि एकटे जेव्हा तुम्ही असतात त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट काय तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
1: आपण त्याच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
0: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्यावस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिकदृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं तर हे अधिकार जपले पाहिजे, त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं. आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळायला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो तर कुटुंबापासून ते कार्यालयीन
1: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
0: अगदी प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. आता सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्त्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो तसाच तो पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का तर 100% मिळायला पाहिजे. जे जे कोणी अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळायला पाहिजे. पीडितेचीही, आपल्या राज्यघटनेची, मूलभूत कायद्याची हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार, हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कोणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची, हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे. आणि दोघांच्या अधिकाराची, हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीनं सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कोणाला तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे, जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्रिया असतील, हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: आता आजीवरती हा अन्याय आहे. आजीने नातवाच्या नावावर का केली प्रॉपर्टी की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य

0: एक प्रेम भावना,
1: प्रेम भावना आहे. उर्वरित आयुष्यात त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते त्यांना काय अपेक्षित असतं, घरामध्ये दोन घास प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
0: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं,
1: ते मिळावं. ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं, नाही. सगळ्या गोष्टी सामंजस्याने ह्या जगामध्ये चांगुलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं तर आपोआप. कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
0: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
1: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, तर अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशरी असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येतात,
0: रेडिओवरती
1: ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे. आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
0: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
1: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
0: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
1: हो. आणि दुसऱ्या त्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधलंही सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात. तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांना मिळाव्या, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाही आहे, तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
0: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव.
1: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळेजण जाणतो आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्याकडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया ह्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलंही मिळकत नाही आहे, अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं

0: काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं, म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामामध्ये इनिशिएट करणं, हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर ज्या याच्यासोबत अनेक संस्था होत्या, ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली, तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण, हे धोरण तयार व्हावं, हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: तर हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव ह्या ठिकाणी मांडेल. आणि अजून केसेसमध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असते, म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईलमुळे ऑनलाईन इंटरनेटमुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात, ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे, पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले, अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता, पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही. तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे, मित्रमैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता. वडील कॉलेजला नेऊन सोडायचे, घ्यायला परत घेऊन यायला जायचे. त्यामुळे हे सगळं नाही, तर वडिलांना त्याची शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं.
2: किती छान आहे.
0: आणि म्हणून मग त्यांनी फोन केलं की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया, की म्हणजे शेवटी मुलगी आहे, पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होणं आहे. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव, मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली, पोलिसांनी त्याचा तपास केला, तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का, हो म्हटली, हा आमच्या शेजारीच राहतो. बरं, याची तुझी काही भांडण मैत्री, तर म्हटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केला. त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही, आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये, नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
2: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का?
0: हा, आमच्याकडे संपर्क केला. फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो, तो नंबर आम्ही शेअर करत असतो, काही असेल तर कळवा म्हणून. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये, कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये, भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल, पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला, तिला एक चकार शब्दही बोलले नाही, फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं म्हणजे अटेम्प्ट टू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचं आहे, काय झालं त्याचा आपण शोध लावू. आणि तो शोध लागला, नंतर मुलगी रिलॅक्स झाली, मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो
2: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला,
0: योग्य ठिकाणी न्याय मिळाला, तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात, तर आजच्या तरुणाई पुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
2: अगदी,
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो. आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना, की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
2: नक्की.
0: तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं, आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं.
2: तर बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो, या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल,
0: अगदी,
2: तर त्याबद्दल काय सांगा.

0: येईल. निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा, फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी 8-9 वर्षाची, तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं, एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी, सामाजिक समाजाबद्दलचं ज्ञान ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली, काय काय लिहिलेलं आहे तिथं, तिथे काही पिन कोड लिहिले आहे, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला
1: सांगितल्या होत्या.
0: दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली, पोलीस कंप्लेंट झाली, पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती, म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे
1: नेली गेली,
0: त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला, म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले. आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं, म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली, जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला, कशी गल्ली आहे, खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं आणि त्या कुरिअरवाल्याला म्हटली की हे एनवलप मध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं. तिच्याकडे पैसेही नव्हते, पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं. त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिलं की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे तिने लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले, ते शोधलं. त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होम मधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या,
1: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
0: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर, की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपल्या मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती.
1: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला,
0: म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो,
1: म्हणजे नुसताच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. हे तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल, तर ते जास्त महत्वाचं,
0: ते खूप महत्वाचं.
1: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
0: येस, 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीलाही सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण ही सुरुवातीला आलो की फार उणे आणि पाऊस नाहीये, तर हे पुन्हा पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत, जंगलच उरले नाहीये, सगळीकडे आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट जे म्हणतो
1: रस्ते सिमेंटचे आणि घरं पण सिमेंटची,
0: घरही सिमेंटचा. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घर जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घर
1: थंड व्हायची,
0: आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाहीये. आणि म्हणून याच्यासाठी दोन उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं, याचं ग्रामीण म्हणजे सगळ्या फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजनमध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळे मुलांसोबत होतील की पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही. तुम्ही कुठेही गेला तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण
1: करायचं नाही.
0: आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिन मध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटल मध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार,
1: झाडांना घाला एखाद्या,
0: हा तहान लागली तुम्ही पिऊन घेणार, नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: जे दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल,
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे, तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे, अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या परिणाम देणाऱ्या आहेत. आपण

0: भाजी घरामध्ये भाजी येते, भाजी निवडतो, कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे, पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होते, आता ते राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही, पण तो चारा जनावरापर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो ते त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पुन्हा प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ॲक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे, कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येतं हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे. इथे मी फक्त आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं, पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे. तर म्हणून त्यांच्यासोबतचंही सेम आपली जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपलं पाहून अंगीकारणार. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो, तो मुलींचं बालविवाहामध्ये होतं, तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो, तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो. त्याला खूप सगळे पैलू आहेत, कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची, लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझ आहे काय करायचं, लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात, तर कमी वयामधली प्रेग्नन्सी, कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं. तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील, त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल, आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा, आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्रमैत्रिणी ऐकतायत, तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो, त्यावेळेस समोरच्यावरतीही अन्याय होतो, तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी, पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, तसं होऊ शकतं. म्हणून सुरुवात ही आपल्यापासून
1: अगदी
0: फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मलाही या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय, आषाढी एकादशी. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी. अन आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे. हो, आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे. हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य: एक वाटी वरई, एक चतुर्थांश वाटी साबुदाणा, जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नसेल तर इनो. मैत्रिणींनो, आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, वरईसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या. चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते. त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या. पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून ते पातळ करा. आता आपे पात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ. आपे पात्र आधीच थोडंसं गरम करून ठेवलं तर जास्त छान छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे आपे आणि आपल्याला तयार आपे आपे पात्रात बघायला मिळतील. चटणी बरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके आपे. मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव. आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला. तर चला ऐकूया आठवणीतील गाव. लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी.
2: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणे पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते. माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा. वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर. पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष. तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता. मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो. त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वड्याच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही. तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सारं सारं काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात. म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. कौलारू वाडा आणि वाड्यात असलेली असंख्य झाडं हेच होतं माझं नंदनवन. हेच होतं माझं नंदनवन. जुनी विहीर खोल शांत निवांत काळजाचं कुपीत जपायची. माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची. याच मातीत खोल रुजायची. आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची. पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा. त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं. पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा. त्या हापशाचं आणि माझं एक वेगळंच असं नातं होतं. त्यानं मला कष्टाची आणि पाण्याचं मोल जाणण्याची पहिली शिकवण दिली.

गावच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवी गार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्यानं सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोरं चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्र रूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धोधो पाऊस पडायचा ना तेव्हा नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो

दांडा चिमुकल्या हातांना भारी. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. तहानलेल्या घरासाठी माझी चालायची धडपड सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची. शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची. कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर लाल भडकते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहुर, उडायची काळजाची हुरहुर. गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवेलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही. पोळा, दसरा, दिवाळी असो, होळी, रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो, एकच मोठं कुटुंब असायचं. एकमेकांच्या ताटात लखाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही.

आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती. शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तो जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे. पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे. माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात. तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या नीरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळुवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निवळ फिकी, आज आहे निवळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तो पार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा आम्ही या वऱ्हाडच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदनं कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष, त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची

गुंफण करताना तेच मोजरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे. हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची. तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या नीरव शांततेत खंजरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण

पहाटेच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला. गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची. 4 वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची. याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सहर जेव्हा यायची ना, या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजेच दास टेकडी. दास टेकडीचं ते हिरवं गार आणि लोभसवाणं रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना, तर तो म्हणजे समाधी दर्शन.

साता समुद्रापलीकडून आलेले ते विदेशी पाहुणे जेव्हा समाधीवर यायचे तेव्हा ते राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे अत्यंत लीन होऊन गुडघे टेकून नतमस्तक व्हायचे. एका लहानग्या खेड्यातल्या संताच्या विचारांपुढे जगातील प्रगत देशातील माणसंही अशी नतमस्तक होताना पाहून माझी ती चिमुकली नजर अचंबित व्हायची. माझ्या मोजरीच्या मातीची ताकद काय आहे याची पहिली जाणीव मला त्या क्षणी व्हायची. पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध, पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध, दाश टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाज बंध. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे, साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे, समाधीपुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला, माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला. खेड्यातल्या संतांचा विचार सारा जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा

वाऱ्याची लहर यायची. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची, माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवेत घ्यायची. संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं चित्रच पालटायचं. जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस लहान थोर, गरीब श्रीमंत हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना. तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं.

गावातील प्रत्येक माणूस लहान थोर गरीब श्रीमंत हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे आणि सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजोड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोझरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोझरी हे केवळ माझं गाव नाही, तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही, तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोझरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर गरीब श्रीमंत सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघी माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जो उपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. मौन श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्ग सुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात हा विचारप्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील दोन महंतांनी केलं. यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

भारतीयांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्व धर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव सेवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाज कार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितलं होतं, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं. या आश्रमाचं सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, मतभेद को भुला है मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागत गीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबका भला हो जग में यही कामना हमारी. इथं दररोज सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान केलं जातं. गुरुकुंज आश्रमात अनेक उपक्रम राबविले जातात. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अस्थिकुंड तयार केला आहे. या कुंडामध्ये देशभरातील 34 नद्यांचं जल टाकण्यात आलं आहे. आज वैज्ञानिक, सामाजिक, धार्मिक अशा तीर्थस्थळांची निर्मिती झालेली आहे. 20व्या शतकात जगात विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्र संघटना अशा जागतिक पातळीवर व्यवस्था निर्माण झाल्या. परंतु जोपर्यंत मानवाच्या मनात विश्वात्मक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवस्था केवळ औपचारिक व्यवस्था म्हणून

राहणार आहेत याची जाणीव ठेवत संत तुकडोजी महाराजांनी विश्व बंधुत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा भाव निर्माण करण्याचं कार्य आयुष्यभर केलं. यातून सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अशी प्रार्थना करून कार्य केलं. हेच कार्य पुढे नेताना जागतिक धर्म परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितलं की हर देश मे तू, हर भेष मे तू, तेरे रूप अनेक तू एकही आहे. यामुळे विश्वातील सर्व लोक एकाच ईश्वराचे लेकर आहेत हे जागतिक व्यासपीठावर सांगण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलं.

असं हे माझं मोजरी गाव. आज जरी इथं पूर्ण सुविधा झालेल्या असल्या तरी ते चिखलानं माखलेले रस्ते, त्या वडाच्या पारंब्या, तो मारुतीचा पार मला आजही खुणावत असतात. माझं हे गाव तुमचं पण तेवढ्याच प्रेमानं आपुलकीनं स्वागत करेल बरं का, कारण माझ्या गावाची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव.

आठवणीतील गाव हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन शालिनी केचे यांचं होतं. बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही केला आहे का एखादा संप किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल. पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं. तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस. तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल. पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं. तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस. तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन की गुन्हे? पण आपण एखाद्या गोष्टीसाठी परफेक्ट चॉईस असताना आपल्या हातची संधी दुसऱ्या कोणाच्या हाती गेली तरी ती भावना आपल्यावर अन्याय झाला अशीच असते, नाही? अशा वेळी दाद कोणाकडे मागणार हाही एक प्रश्न असतो. गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात काही गुन्हे घडले तर त्यासाठी जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि उच्च न्यायालय असतात. पण जागतिक पातळीवर होणारे युद्धातले गुन्हे किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यास

0: साठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय असतं. सध्या आपल्या आजूबाजूला अगदी सहज गुन्हे घडताना दिसतात, चोरी, दरोडे, अत्याचार, खून, आणि ह्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या काही अमानुष घटना आपल्याला अगदी स्तब्ध करून सोडतात. एवढी विकृती असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत म्हणून थोडा भयभीत सुद्धा होतो आपण. समाजातला युवा हुशार अपडेटेड होतो आहेच, पण यापैकी काही लोक प्रगल्भता नसल्याने विचार न करता विचित्र मानसिकतेत चुकीचे पावलं उचलतात, ज्याची परिणिती एखाद्याचा जीव जाणं एवढी घातक असू शकते. एक शब्द आजकाल खूप महत्वाचा होतोय, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता. ह्यातही काही लोक खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे करतात, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांना तर बरीच प्रश्न पडतात. समाजात शांतता नांदावी आणि कोणीही कोणाला, कोणाकडून आपल्याला किंवा आपल्याकडून कोणाला काही त्रास होऊ नये ह्या विचारात आपण नेहमी असतो. पण सध्या काय महत्वाचं आहे? संवेदनशील असणं, स्वतःच्या प्रॉब्लेमसोबत दुसऱ्याची मनस्थिती समजून घेणं की एखादा घातक विचार मनात आला तर काय करावं माणसाने, मदत घ्यावी कोणाची, अन्याय झाला की आधी कोणाला सांगावं, आपल्यावरचा अन्याय पूर्ण ऐकण्याची आणि पुढचे मार्ग दाखवण्याची जबाबदारी कोणाची, न्याय व्यवस्थेत असणारी सर्व माणसं कसं काम करतात आणि किती महत्वाची ठरतात ह्या प्रक्रियेत, अशी बरीच प्रश्न. आणि त्यामुळेच आपण आज न्याय व्यवस्थेचा पाया असणारे वकील ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो वेलकम टू ॲडव्होकेट अभया शेळकर, ज्यांनी 150 अधिक कायद्याच्या पुस्तकांचं लिखाण केलंय, विविध ठिकाणी राज्यभरात कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत, शासनाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कायदेविषयक प्रशिक्षण देण्याचा आणि 30 वर्षांपेक्षा वकिली व्यवसायाचा त्यांना अनुभव आहे. त्यांची ख्याती म्हणजे कायद्यासारखा रटाळ विषय सुरस पद्धतीने त्या मांडू शकतात. तर मॅम, तुमचं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्षा, तुझे पण खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचेही धन्यवाद.
0: तर मॅम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की सामाजिक न्याय म्हणजे काय आणि एखाद्यावर किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर तो कसा ओळखायचा?
1: सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही ज्या गोष्टी बघत असतो आजूबाजू आमच्या, त्यामध्ये जर एखादी गोष्ट नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली, उदाहरणार्थ एखाद्याला अपमानित करण्याच्या दृष्टीने, एखादी जर माता भगिनी असेल तिच्याशी ज्या आदर सन्मानाने वागलं पाहिजे त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने वागणं, त्याच्यानंतर जर आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो तर आजूबाजू जे आमचे पशु पक्षी आहेत त्यांना नैसर्गिकपणा जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेणं किंवा त्यांच्यावर आमची क्रूरता काढणं, हे सगळे या सामाजिक न्यायामध्ये येतात. सामाजिक न्यायामध्ये मग आम्हाला नैतिकतेने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आमच्या धर्माचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसायाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि याच्यावर जर कोणी गदा आणत असेल किंवा बळजबरी करत असेल हे कर किंवा हे करू नको यासाठी, तर ती त्यामध्ये येते आणि त्या व्यक्तीने त्याच वेळेला समजून जायचं की हा माझ्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला सहन न करता तोंड दिलं पाहिजे.
0: ओके, आजच्या तरुणांना कोणते अन्याय जास्त प्रमाणात जाणवतात असं तुम्हाला वाटतं?
1: सध्याची जी तरुण पिढी आहे जिला आम्ही जेन झी म्हणून ओळखतो, ही जी पिढी आहे यांच्या वागण्यामध्ये आणि अन्यायाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. हे एखाद्या विषयाला एकदम पटकन पेटून उठतात आणि कधी कधी काही विषय अगदी ज्याच्यावर त्यांनी पेटून उठलं पाहिजे ते त्यांना तेवढा पटकन लक्षातही येत नाही. पण या पिढीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला हे उभे राहतात हे विषय पूर्णपणे बदलवू शकतात, इतकी मोठी क्षमता यांच्यामध्ये. याचे अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे, बांगलादेश, नेपाळ, त्याच्यानंतर श्रीलंका, अगदी सत्ता पलट करण्याची क्षमता या जेनझीमध्ये आहे. आणि अन्याय कशावर आहे तर नेपाळचं खूप सुंदर उदाहरण आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि चुकीचं वाटलं त्यांना, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे तो सत्ता पालटच त्या ठिकाणी करून टाकले.
0: बरोबर आहे, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे आणि अनेकांना वाटतं की न्याय मिळवणं खूप कठीण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आमच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या आहेत आणि हे अनुभवामध्ये ज्या गोष्टी सहज आणि सोप्या नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी अगदी सहज सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. जी गोष्ट आप

0: समजुतीने होणार असेल. दोघं जण मिळून शांतपणे जर त्याच्यावर विचार विमर्श केला, त्याच्यातला तोडगा शोधला आणि मार्ग शोधला, तर एवढ्या लांबच्या प्रक्रियेमध्ये जाणं, शारीरिक मानसिक कुठेतरी स्वतःला त्रास करून घेणं आणि त्यामधून मिळालं काय, तर शेवटी जे सामंजस्याने मिळणार होतं नियर अबाउट तेच मिळालेलं असतं.
1: बरोबर.
0: आणि म्हणून मग आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितले की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागे अनेक कारण आहे की वेळ खूप जातो, त्याच्यानंतर आम्ही जर कोर्टात गेलो तर बऱ्याच वेळेला पूर्ण दिवसच चालला जातो आणि पूर्ण दिवस सगळं काम सोडून तिथे गेल्यावर त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण आलेला असतो आणि मग त्या तणावाखाली माणूस घरी येतो. तिसरा, आर्थिकही झळ त्या ठिकाणी त्यांना बसते आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. न्याय प्रक्रियेत विलंब आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे, पण याला दोन्हीही प्रक्रियेंनी पाहावं लागेल. आम्हाला खूप वेळेला आम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट घडल्याबरोबर त्याचा तात्काळ आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे आणि न्याय देताना या विषयावर खूप बारीक विचार केलेला आहे की तात्काळ न्याय दिला म्हणजे त्या घटनेच्या पाठीमागे जे काही कारण असतील ते लक्षात यायला वेळ लागतो आणि म्हणून कायद्याचं महत्वाची तरतूद आहे अदर साइड टू से किंवा नॅचरल जस्टिस. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याच्यामागे त्याची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय होता ते पाहून घ्यायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. ही प्रक्रिया तात्काळची नाही आहे, यामध्ये वेळ लागतो. आणि आजच्या जर काळात आम्ही विचार घेतला तर सध्या आपण जर न्यायालयात गेलो तर खूप कामं आम्हाला प्रलंबित दिसतात. आता याचा अर्थ हा नाही की जजेस काम करत नाही किंवा वकील मंडळी काम करत नाही, ते दोघंही खूप काम करतात, पण प्रकरणांची संख्या खूप वाढलेली, लोकसंख्या पण वाढली, शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे आमच्या अधिकारांची जाणीव पण झाली आणि न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांची संख्या पण वाढली, त्याच्यामुळे मग हे प्रकरण खूप वाढलेले आणि त्यामुळे मग त्याला प्रक्रियेला वेळ लागतो. पण तरी सुद्धा जर आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं नुकतंच घडलेलं उदाहरण पाहिलं, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कांबळे, या केसमध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे, अगदी मानाचा मुजरा या संपूर्ण यंत्रणेला. पोलिसांनी पण या विषयावर एकदम मनापासून काम केलं, बऱ्याच वेळा रात्री उशिरा उशिरापर्यंत काम केलं, पूर्ण प्रकरणाचा तपास केला, चार्जशीट तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक होते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स वगैरे, तर फॉरेन्सिक टीमने पण या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम केलं पण अगदी वेळेच्या आधीच सगळं काम तयार करून दिलं. आणि कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं तर जज साहेबांनी पण या ठिकाणी सतत काम केलं आणि खूप कमी वेळेत, म्हणजे मोजून संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय आमच्या समोर आला आहे. आणि हे जर उदाहरण असेल तर हळूहळू असे उदाहरणं आता आमच्याकडे सुरू पण झालेले. एक 4-5 वर्षापूर्वी पण आपण पाहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने रात्री कोर्टामध्ये बसून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवत आहेत की हे सगळं स्पीडी ट्रायल व्हायसाठी, निर्णयाची प्रक्रिया न लांबू देता ती लवकरात लवकर व्हायसाठी सगळे यांच्या बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
1: म्हणजे आजकाल न्याय मिळवणं एवढंही कठीण नाहीये आणि न्यायव्यवस्था हे जे निकाल देते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्ही आता एका खूप मोठ्या वाईट घटनेचा उल्लेख केला, अशा बऱ्याच घटना समाजात घडत आहेत
0: हो.
1: तर तुम्हाला काय वाटतं की असे कोणते मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत जे समाजातल्या सर्वांना आणि स्पेशली युवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे?
0: मूलभूत हक्क खरं म्हणजे आम्हाला 3-4 वर्षांमध्येच नागरिक शास्त्रामध्ये आलेले आहेत, जे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि हेच हक्क जेव्हा आम्हाला कळत आहेत तर हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव आम्हाला त्याच वेळेला शिकवली, फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स. सध्या काय झालेलं आहे की हक्क प्रत्येकाला कळत आहे आणि कर्तव्याची जर वेळ आली तर माझ्याऐवजी दुसरा असं कुठेतरी आहे आणि म्हणून मग ही गोष्ट वाढते. आणि तरुणांना जर या दोन्ही गोष्टी कळल्या की किनार असली कुठल्याही विषयाला आणि ती जर सिलपॅक असली तर ते खूप वेळपर्यंत टिकणार आणि जास्तीत जास्त वेळ काम करणार, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत लॉंग लास्टिंग म्हणू, ती गोष्ट दीर्घकाल मुदतीची ती राहते. आणि हे जर हे लक्षात आलं तर अशा अनेक घटनांच्या विरुद्ध ते तोंडही उघडू शकतात, कामही करू शकतात आणि अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न पण करतात.
1: एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? कारण बरेच विद्यार्थी घाबरलेले असतात, कधी कधी नसते माहिती कायद्याची किंवा कोणाकडे मदत मागावी हेही समजत नाही, तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं किंवा कोणीही?
0: सगळ्यात जवळचं आमचे आहेत आमचे आई वडील. आई वडिलांना असा कुठलाही विषय जो त्यांना चुकीचा वाटतोय त्यांनी आई वडिलांना त्या विषयाची संपूर्ण जाणीव द्यायची, माहिती द्यायची. क्षणभर असं गृहीत धरू की आई वडिलांजवळ त्याला सांगायला कुठेतरी खराब वाटतंय. गुरुजन आहेत आमचे,

0: पण संबंध जे आहेत गुरूंसोबतचे, शिक्षकांसोबतचे, खूप चांगल्या प्रकारे ते आरोग्यदायी आणि चांगले रिलेशन्स असतात. त्यांच्याजवळ शेअर करायला हरकत नाही. क्षणभर तेही गृहीत धरू की त्यांचे तसा तो संबंध नाहीये, नाही सांगू शकत येतो, कुठेतरी घाबरतोय किंवा मागे पुढे पाहतोय, कचरतोय. मग हे विषय आपल्या जवळचा कोणी असेल, एखादा मित्र असेल, परिवारातला सदस्य असेल, नातेवाईक असेल, एखादा वकील असेल, किंवा एखादी समाजातली चांगली व्यक्ती असेल ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यासोबत शेअर करावे आणि तिथून त्याला मग मार्ग मिळत जातो. पण सगळ्यात पहिले त्याने कुटुंबामध्ये हे विषय शेअर करावे की जेणेकरून कुटुंब या ठिकाणी त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकतं आणि त्याच्या पाठीशी पण उभं राहू शकतं.
1: अगदीच. आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडियाचा न्याय मिळवण्यात कसा उपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो आणि अशा काही केसेस आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: सोशल मीडियाचा उपयोग हा प्रसारासाठी जास्त होतो. न्याय मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं, म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला. त्याच्या सोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तू एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संतीने, तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरल्या जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरल्या जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
1: सोशल मीडियावर मी हा प्रश्न याच्यामुळे विचारला की सध्या सोशल मीडियावर एक पूर्ण पार्टी तयार झाली, तर त्यांचा जो मेन अजेंडा सांगताय तो आहे न्याय मागणं.
0: न्याय मागणं.
1: तर मग त्याच्यामुळे काही अजून आहेत केसेस
0: सोशल मीडियाच्या प्रसाराची जर केस किंवा घटना सांगायची असेल तर सगळ्यात जास्त गाजलेलं आहे मीटू. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पार्टिसिपेट पण खूप जण झाले त्याच्यात आणि त्याला सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद पण दिलेला आहे. तर ती एक घटना सांगू शकतो. आणि सोशल मीडियाद्वारे ज्या घटना सगळीकडे पोहोचतात, मग जिथे ती पोहोचलेली आहे तिथे त्याला कळतं की अरे हे असं घडलेलं आहे, हा अन्याय, आणि मग तो त्या ठिकाणी सजग होऊन जातो आणि कामाला लागतो.
1: ह्या ज्या मोठ्या मोठ्या इम्पॅक्टफुल घटना किंवा एक वेव येते, ट्रेंड येतो ह्या सर्व की आपल्यावर अन्याय झाला आहे, तर याचं पुढे परिणिती काय होते ह्या गोष्टींची? कारण सोशल मीडियावरच्या केसेस या ऍक्च्युअल केसेस पेक्षा खूप वेगळ्या असतात.
0: सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही पाहतो ना, घटनेमध्ये घडलेल्या काय घटनाक्रम आहे हा पूर्ण नसतो आलेला. एक ओव्हरऑल त्याच्यातले 2-4 वाक्य घेतलेले असतात आणि ती पोस्ट तयार केल्या जाते आणि तिला मग त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातात. पण जर आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत त्याच्यावर विचार केला तर कायद्यामध्ये खूप वेळेला असं होतं की सेक्शन काहीतरी वेगळं सांगते, घटनेमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि ती सेक्शन त्या ठिकाणी टाकल्यामुळे मग ती तिथे सिद्ध नाही होत, ज्याला पुराव्यानिशी आपण सिद्ध न झाल्यामुळे याला संशयाचा फायदा दिला गेला असं म्हणतो. मग ही केस त्यावेळेला खूप जणांना काय वाटतं सोशल मीडियामुळे की इथे जज साहेबांनी काहीतरी वेगळंच काम केलं, पण ते माहीत नाही ना की कायद्यात हे बसतच नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी निर्णय देताना विषय वेगळा झालेला आहे. तर सोशल मीडियावर एक अर्धवट माहिती असते, डिटेल्स आम्हाला ती केस पूर्ण वाचल्यावरच कळते की घटनाक्रम काय होता, त्याच्यामध्ये कायद्याचे कलम कुठले आले, पुराव्यानिशी काय सिद्ध झालं आणि आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा काय होता, हे सगळं त्यामध्ये येतं आणि त्यानुसार निर्णय आलेला असतो.
1: तुम्ही आता बोलल्या की कायद्याविषयी ज्ञान नसल्यामुळे किंवा सेक्शन वेगळं सांगतं, घटना वेगळी घडलेली असते, तर समाजामध्ये मूलभूत माहिती काय पोहोचली पाहिजे की ज्याच्याने सर्व जण कायदेविषयी सजग होतील, म्हणजे त्यांना मिसकन्सेप्शन राहणार नाही?
0: आपल्याकडे पूर्वापारपणे सांगत आलेले अर्धवट भरलेली जर घागर असेल तर ती सांडते, तर ते जे अर्धवट ज्ञान आहे ना ते त्रास देतं. कायद्याचं ज्ञान आवडतं सगळ्यांना, पण ते गप्पा मारायपेक्षा त्याच्यावर पूर्ण सखोल व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर आपला प्रतिक्रिया जेव्हा आम्ही देतो किंवा त्या गोष्टीवर काम करतो. कायद्यामध्ये अजून आमच्या शैक्षणिक याच्यात खूप चांगलं आहे की आम्हाला लहानपणीच कॉन्स्टिट्युशनचा आधी अभ्यास दिलेला आहे, म्हणजे आमचे जे महत्वाचे मूलभूत अधिकार कर्तव्ये आम्ही शालेय शिक्षणातच ते केलेले. त्याच्यानंतर आम्ही जसं जसं मोठं होतो तर सध्या बऱ्यापैकी सगळ्याच ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये काही काही लॉ आलेलेच आहेत आणि त्याच्यावरही आम्ही अभ्यास करतो आणि बाकीचे ज्या वेळेला आम्ही चर्चा करतो किंवा एखादी घटना घडते त्याच्यावर अभ्यास करतो, तर तो पण मुद्दा आहे. सध्याची यंग जनरेशन जी आहे ही खूप हुशार आहे, कमी वेळेत पटकन समजून घेते. आणि त्यामध्ये जर यांनी या लॉच्या ह्या बारकाव्यांना पाहिलं की अन्याय आम्ही नेमका म्हणतोय, पण मग इथे अन्याय हा जर आहे तर इथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला

0: बोलवून घ्यायचं, त्यांच्याशी डिस्कस करायचं, आणि मग त्याच्या बारकाव्यानुसार जर त्याच्यात गेले तर मग त्याच्यामध्ये लुफोल्स कमी राहतील आणि यश पटकन येईल. पण आम्ही काय करतो, एखादी एकदम ग्रुप जमा होऊन जातो, जमाव जमा होतो, आणि त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणतो, एक वेगळा म्हणतो, मग एकमत नाही होत, आणि तिथे मग हा कुठेतरी त्रुटी राहून जाते.
1: अशी काही पुस्तकं आहेत का जे तुम्ही रिकमेंड करू शकाल, म्हणजे अगदी खूप नॉलेजेबल पण नाही पण वाचताना समजेलही की कायदा असा वर्क करतो?
0: सध्याच्या याच्यात सगळ्यांना आवश्यक असलेला माहितीचा अधिकार आहे, जो अतिशय प्रसिद्ध पण झालेला आहे, हे पुस्तक पण वाचायला हरकत नाही. त्याच्यानंतर फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे सोशल मीडियावर जास्त वाचायला मिळतात आम्हाला, उदाहरणार्थ हॅरॅसमेंट असेल, हुंडाबळी असेल, किंवा एखाद्याचा खून असेल, हे फौजदारी आहे. तर या फौजदारीमध्ये आम्ही सोशल मीडिया असल्यामुळे आमच्याजवळ मोबाईलवर आम्हाला जर सर्च केलं तर लगेच कायदा येईल, भारतीय न्यायसंहिता, भारतीय साक्ष संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे थोडंफार जर आम्ही वाचलं तर आमचा तो ज्ञान पूर्ण होऊन जातं. पूर्ण नाही म्हणणार मी, पण एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार मग ते काम करू शकतो.
1: कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात, पण तरीही महिला, पुरुष, तृतीयपंथी आणि बाल यासाठी काही वेगवेगळं काम करतो का कायदा?
0: हो, सगळ्यांसाठी वेगळं काम करतो. प्रत्येकाची मानसिकता पण कायद्याने विचारात घेतली आहे. महिलांना प्रत्येक वेळेला कायदा तयार करताना ही गोष्ट विचारात घेतलेली आहे की ही एक ठिकाणी अबला म्हटलेली आहे, ही स्वतःहून पटकन स्टँडने घेणार, सहन करत राहील, आणि म्हणून मग यांना थोडं जास्त प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलंच आहे इक्वॅलिटी, पण तरी पण हुंडाबंदी अधिनियम, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, असे अनेक वेगळे कायदे त्यांच्यासाठी केले. बालमानसिकता वेगळी आहे, मुलं घाबरून जातात, एखादी गोष्ट बोलत नाही, बोलायला पाहिजे पण घाबरून गेलेले असतात, सांगत नाही, आणि न सांगितल्यामुळे मग त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो, आणि म्हणून मग ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट पण या ठिकाणी आलेला आहे, जो बाल मानसिकतेवर काम करतो, आणि तशा गाईडलाईन पण त्या ठिकाणी दिल्या आहे. तृतीयपंथी हा विषय पण आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्युमन राईट्समध्ये याच्यावर पण बोललेलं आहे आणि त्यांना पण तेवढेच अधिकार दिलेले आहेत. पुरुषांसाठी सध्या ही काळाची गरज आहे की स्पेशलायझेशन करायची वेळ आलेली आहे. हळूहळू कायद्यामध्ये तसे जजमेंट्स म्हणेल मी, निकाल अनिकाल आलेत की ज्याच्यावर पुरुषावर अत्याचार झालेला आहे, आणि मग निकाल देताना निकालपत्रामध्ये जज साहेबांनी त्यावर आपले मत मांडलेले आणि निर्णय पण दिलेला आहे.
1: खूप चांगली गोष्ट होती ही. आता महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये युवकांचा हस्तक्षेप पण खूप आहे, तर समाजात न्यायाची संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणांची काय भूमिका असू शकते?
0: तरुणांमध्ये विवेक बुद्धीची जर जास्तीत जास्त वापर करायची सवय लागली सगळ्यांना, योग्य अयोग्य पारखून घेणं, आणि नुसतंच पारखायचं नाही तर जे योग्य आहे, जे सत्य आहे, त्याच्यानुसार चालायचं आणि त्यालाच मदत करायची, तर आपोआपच हा न्याय सगळीकडे होईल आणि गुन्ह्यांचं प्रमाण पण कमी होईल. गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना आम्ही चांगल्या व्यक्ती, चांगल्या सवयी, वाचनाची सवय जर लावली, त्याच्यावर चर्चासत्र केले, आपोआपच ही एक त्या ठिकाणी परिपक्वता येईल आणि सामाजिक परिस्थिती बदलणं सुरू होईल.
1: तर ही झाली तरुणांची भूमिका, पण परिस्थिती सुरळीत करण्यासाठी पालकांची पण काय भूमिका असावी?
0: सध्याचे पालक आधीची जी पिढी होती त्याच्यापेक्षा हे पालक खूप बदललेले. पूर्वी म्हणजे नुसतं रागाने जरी मुलांकडे पाहिलं तरी मुलगा समजून जायचा, मुलगी समजून जायची की हे चुकीचं, हे करायचं नाही. आज रोजी पालक मुलांसोबत सगळीकडे जातात, माझा तुला सपोर्ट आहे, मी तुझ्यासोबत आहे. मुलांनी ज्याही गोष्टी मागितल्या असतील जवळजवळ त्या सगळ्या देतात, आणि एवढं सगळं करूनही दरी आलेली आहे. आता इथे नेमकं चुकतं कोणाचं आहे, तर मुलांमध्ये पण काही परिपक्वता येणं आवश्यक आहे आणि पालकांनी पण काही गोष्टींमध्ये थोडासा हातच राखायला पाहिजे. आपला मुद्दा समोरच्याला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच कुठेतरी ही कमतरता येते आणि म्हणून मग ही दरी तयार झाली. आधीपासूनच संस्कार आवश्यक आहे यामध्ये, मग फक्तच पॅरेंट्स नाही, पूर्ण नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये येणं जाणं असेल, आपोआपच त्या विषयाचा कंट्रोल होतो. एखाद्या छान आध्यात्मिक सारख्या ठिकाणी जर आम्ही जाणार असेल, तसे संस्कार असतील, तर तो पिंडच त्यानुसार तयार होतो आणि यामध्ये मग पालकांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटणार नाही. खूप वेळेला काय होतं की पॅरेंट्स जे सांगतायत मुलांना त्याच्याऐवजी तिसऱ्या कोणीतरी सांगितलं, गोष्ट तीच असते पण सांगणारा बदललेला असतो, तर ती खूप प्रभाव करून जाते. तर असे आरोग्यदायी आणि एकदम सुदृढ संबंध जर आमचे असले आजूबाजू आमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, तर आमचं काम सोपंच होणार
1: आणि बिलकुल बरेच गुन्हे कमी होईल.
0: बिलकुल.
1: तर थँक्यू.

0: तुम्ही आल्या. तुमच्यामुळे कायद्याबद्दल आणि न्यायाबद्दल खूप गोष्टी समजल्या, ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी माझ्यासारख्या यंग ॲडल्टसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने खूप खूप आभार.
1: धन्यवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला इथे बोलावलं. माझी लेख उत्कर्षाहीने ही छान इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली, त्यासाठी तुमचे दोघांचेही खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. जागतिक न्याय दिवसासाठी संपूर्ण तरुणाईला एकच संदेश आहे, जो गुरु तेग बहादूरजी महाराजांनी सांगितले की अन्याय सहन करायचा नाही. अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत असते. त्याच्यामुळे आम्ही आधीपासूनच जी योग्य गोष्टी आहे त्याच्यासाठी जर उभं राहिलो तर अन्याय घडणारच नाही.
0: बरोबर आहे. थँक्यू सो मच.

तर श्रोते मित्र मैत्रिणींनो, आपण आत्ता ऐकली ॲडव्होकेट अभय आशळकर यांची जागतिक न्याय दिवसानिमित्त मी म्हणजेच उत्कर्षाने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता वेळ झाली आहे एका गाण्यासोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. हे आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: सेवा विविध भारती. साथियों, शाम के 6 बजने वाले हैं. कुछ ही लम्हों बाद आप सुनेंगे हिंदी समाचार.

0: तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकं चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. ओला उबेर सारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं. चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी त्यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही RTO कडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावं लागेल. मुंबई पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात कारपुलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे. खासगी वाहनांद्वारे कारपुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मॉल्दोवा, उत्तर मॅसिडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी असलेल्या संबंधांना नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या NEET UG फेरपरीक्षेचा निकाल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या संकेतस्थळावर माय अकाउंटमध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केलं जाईल असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 या योजनेचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून काल नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या 33/11 KV कचारी सावंगा उपकेंद्र परिसरात 4 MW क्षमतेचा अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हा पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे कचारी सावंगा उपकेंद्राशी जोडलेल्या रिधोरा, खापरी कुटुंबा, घरतवाडा, गुजर खेडी, सबकुंड, कोकरडा, कचेरी सावंगा, बोरखेडी आणि पंचधर या 9 गावांतील सुमारे 1,074 कृषी पंपांना दिवसा 8 तास अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी ते ढोंगीपणा आणि राजकीय नौटंकी असल्याचा आरोप केला. तसंच उद्धव ठाकरे भरकटले असून त्यांची सध्याची अवस्था पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही वेदना झाल्या असत्या असं ते म्हणाले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये उद्या 18 जुलै शनिवार रोजी संध्याकाळी 4:30 वाजता रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बनावट बायो उत्पादनं, निकृष्ट खतं आणि बनावट बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी भारतीय विद्यापीठ संघातर्फे शैक्षणिक आणि प्रशासकीय विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून हे केंद्र विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. AIUचं शैक्षणिक आणि प्रशासकीय विकास केंद्र विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी एक महत्वाचा मंच म्हणून काम करेल. यात विशेषतः तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ई गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि डेटा एनालिटिक्स यासारख्या आधुनिक विषयांवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हवामान. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती इथं आगामी काही तासात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून आज नागपुरात दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. ओला, उबेर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्वपरीक्षेचे अर्ज भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उद्या नागपुरात रामरक्षा आंदोलनाचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: शाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि शहर सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

अग्रवाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिह जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णानं भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोलरिंगण आज इंदापूरमधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत.
त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक

अधिकारी एस चोकलिंगम यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृह भेटी देणारे BLO AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गटशिक्षण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा। श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये।
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
1: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये।

0: मध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात या गीताचा सार्ध शतक वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये देशभरात एकूण 4 टप्प्यात वंदे मातरम विषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचं आयोजन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकतंच दिनांक 15 जुलै रोजी वंदे मातरम राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक रंगभूमी संदर्भात भारतीय रंगपरंपरेला महत्त्वाचं स्थान आहे. नाट्यशास्त्राचा भक्कम पाया आणि अभिजातता, परंपरा, लोकसंस्कृती आणि नवविचारांनी भारतीय रंगभूमी शतकानुशतकं समृद्ध झाली आहे. रंगभूमीवरच्या या सर्व प्रवाहांना एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाविषयी माहिती सांगत आहेत संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्य कलाकार डॉक्टर संध्या पुरेचा.
1: महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाला देशभरातील कलाकार, प्रेक्षक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या महोत्सवा मागील आमची संकल्पना अतिशय स्पष्ट होती, रंगमंचाच्या माध्यमातून राष्ट्र जागरण. आजच्या तरुण पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान आणि वंदे मातरमचा राष्ट्रीय भाव यांची कलात्मक ओळख करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. 39 पेक्षा अधिक भारतीय भाषा आणि बोली मधून सादर झालेल्या या नाटकांमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. 4000 हून अधिक कलाकार आणि 150 पेक्षा अधिक सांस्कृतिक संस्था या महोत्सवात सहभागी झाल्या. या महोत्सवाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्व समावेशकता. त्यात लोकनाट्य, पारंपरिक रंगभूमी, आधुनिक नाट्य, संगीत नाट्य, पथनाट्य, बाहुली नाट्य, मूक नाट्य आणि विविध नाट्य प्रकारांचा समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थी, दिव्यांग कलाकार, ट्रान्सजेंडर कलाकार आणि समुदाय नाट्य गट यांनीही उत्साहाने यात सहभाग नोंदवला. कला ही सर्वांसाठी आहे हा संदेश या महोत्सवातून प्रभावीपणे दिला गेला. महाराष्ट्रापासून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, काश्मीर, लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात हा महोत्सव पोहोचला. प्रत्येक राज्याने आपल्या स्थानिक रंग परंपरेतून वंदे मातरमचा आशय मांडला. कुठे लोकनाट्याची ताकद दिसती तर कुठे आधुनिक रंगभाषा, कुठे संगीत प्रधान नाट्य होतं तर कुठे स्थानिक लोककला आणि प्रादेशिक इतिहास याचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. हीच भारताच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख आहे. देशभरातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, साहित्य

0: ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले. माझ्यासाठी हा महोत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर एक राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळ होती. हजारो तरुण कलाकारांच्या डोळ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत, रंगमंचावरून व्यक्त होणारा भारताचा आत्मा आणि विविधतेतून उमटणारी एकतेची भावना पाहणे हा अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातील सर्व कलाकार, सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, राज्य सरकार, सांस्कृतिक संस्था, प्रेक्षक आणि संगीत नाटक अकादमीच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून सिद्ध केले आहे की भारतीय रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन आहे.
1: श्रोते हो, जनगणमन हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं मुख्य घोषवाक्य आणि प्रेरणास्थान बनलं होतं. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या दोनच शब्दांनी देशवासियांच्या हृदयात गुलामगिरी विरुद्ध लढ्याची आग पेटवली. वंदे मातरम गीताची निर्मिती आणि त्याच्याशी निगडीत इतिहास जाणून घेऊया सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संस्कृती शिक्षण शाळेचे प्रभारी संचालक डॉक्टर गौरव गाडगीळ यांच्याकडून.
2: वंदे मातरम या काव्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे काव्य जरी 1875 सुमारास लिहिलं असलं तरी याला प्रसिद्धी मिळाली बंकिमचंद्रांच्या कादंबरी आनंद मठ च्या माध्यमातून. त्या काळी साक्षरता कमी असल्या कारणामुळे हे काव्य एका विशिष्ट समाजापर्यंत सीमित राहिलं. त्याला लोकप्रसिद्धी मिळावी आणि देशप्रेमाची भावना व सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय व्हावा या कल्पनेंनी गुरुदेव रवींद्रनाथ टगोरांनी या काव्याला देश रागात चाल लावली व याचं सादरीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्या अधिवेशनात 1896 केलं. गंमत म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. रहीमतुल्ला सयानी यांचे नातू म्हणजे प्रसिद्ध आकाशवाणी प्रसारक अमीन सयानी. जेव्हा बंगालची फाळणी करण्यात आली, साल होतं 1905, तेव्हा बंगालच्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन हे ठरवलं की या फाळणीचा विरोध करणं आवश्यक आहे आणि या इंग्रजी निर्णयाचा आणि फाळणीचा विरोध हा केवळ पत्रांच्या माध्यमातून न करता एका आंदोलनाच्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काळ आणि वेळ बदललेली आहे आणि याच एक नाव जे होतं ते होतं गुरुदेव रवींद्रनाथ टगोर यांचं. टगोरांनी इतर बंगाली नेत्यांबरोबर या फाळणीचा विरोध करायचं ठरवलं. आत्मशक्ती, स्वदेशी आणि देश प्रेमासाठी गोळा झालेल्या या तमाम मंडळींनी एक मत ठरवलं की आपल्या राष्ट्रवादी विचारधारेचा पाया ही आपली संस्कृती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा वंदे मातरमनी झाली. अरबिंदो घोषांनी म्हटलं की वंदे मातरम ही केवळ एक घोषणा किंवा घोषवाक्य नसून हा एक राष्ट्रमंत्र आहे. पुढे अरबिंदो घोष वंदे मातरम या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशासाठी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा देत असत. जेव्हा देशात वंदे मातरमचा मंत्र हा विभिन्न ठिकाणी म्हटला जात होता तेव्हा वंदे मातरमला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे मॅडम भिकाजी कामांनी केलं. वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्सची स्टुटगार्डला 1908 संपन्न झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा त्यांनी फडकावला आणि त्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी जे शब्द होते ते शब्द होते वंदे मातरम. पुढे गांधींच्या काळात सुद्धा वंदे मातरमचं घोषवाक्य प्रयोगात राहिलं पण 1930 त्याचा विरोध हा मुस्लिम लीगच्या नेतृत्वाकडनं झाला. सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीत आणि रवींद्रनाथ टगोरांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने वंदे मातरम गीताची पहिली 2 स्वीकारली. जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं लोकभावनांना एक नवीन दिशा मिळायला लागली. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं सुप्रसिद्ध भाषण सगळ्यांना ठाऊक आहे पण खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या भाषणा अगोदर सुचेता कृपलानींनी वंदे मातरम हे गायलं होतं आणि त्या अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमनीच झाली होती. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट 1947 पहाटे आकाशवाणीने भारत राष्ट्राच्या स्वतंत्रतेची सुरुवात पंडित ओमकारनाथ ठाकूरांनी

0: संपूर्ण वंदे मातरम या गीताने केली. ज्या वंदे मातरमनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, जे वंदे मातरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग होतं, त्याच वंदे मातरम गीताने स्वतंत्र भारताच्या प्रवासाची सुरुवात झाली.
1: वंदे मातरम देशभक्तीची भावना या संकल्पनेतून झालेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात देशातल्या विविध भाषांमधून नाट्यकृती सादर झाल्या. यात अर्थातच संस्कृत भाषेचाही समावेश होता. मुळात वंदे मातरम हे गीत उच्च संस्कृतमय बंगाली भाषेतच लिहिलेलं आहे. मुंबईतल्या एका नाट्यसंस्थेनं माता भूमी ही वंदे मातरम हे संस्कृत नाटक यानिमित्त सादर केलं. यामागची संकल्पना आणि सादरीकरण याविषयी सांगतायत संस्कृतचे प्राध्यापक आणि नाट्यकृतीचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर प्रसाद भिडे.
2: भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे 15 जुलै 2026 देशभरात 150 वेगवेगळ्या ठिकाणी वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रस्तुती झाल्या आणि त्यात संस्कृत भाषेत एक नाट्य प्रस्तुती करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. यासाठी तयार असलेली नाट्यसंहिता कुठे मिळाली नाही, त्यामुळे नवीन नाट्यसंहिता लिहिण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे संस्कृत रंगमंचावरती नवनवीन आजच्या काळानुरूप प्रयोग झाले पाहिजेत असा सुद्धा माझा विचार असल्यामुळे मुद्दाम एक नवीन नाट्यसंहिता लिहिली. वंदे मातरम या गीताचा इतिहास जेव्हा मी ऐकला तेव्हा मला त्यात दोन गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की नाटकाचा जो नायक असतो त्याचा जसा एक प्रवास असतो कथानकात, तसा वंदे मातरम या गीताचा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक प्रवास आहे. त्यामुळे एक नाट्यकथा अशी लिहिता येऊ शकते ज्यात वंदे मातरम हे गीत हाच नायक आहे. दुसरी गोष्ट अशी की वंदे मातरमच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, नाट्यशास्त्राच्या परिभाषेत आपण त्यांना नाट्य छलित म्हणू शकतो, अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. म्हणजे अत्यंत अनपेक्षित असा काहीतरी एखादा ट्विस्ट येणे, तसे ट्विस्ट मी हेरले त्या सगळ्या इतिहासातले. आणि त्या अनुषंगाने नाट्यशास्त्रात जसे एपिसोड्स केले जातात एखाद्या कथानकाचे, तसे एपिसोड्स तयार केले. आता हे सगळे एपिसोड्स तयार केल्यानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी असलेला सांधा आणि त्याचा वर्तमानाशी असलेला सांधा हे या कथावस्तूत यावेत असं मला वाटलं. त्या दृष्टीने आपल्या वैदिक साहित्यामध्ये भूमी ही आपली माता आहे आणि मनुष्य हा तिचा पुत्र आहे असे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ शोधले आणि एका प्रास्ताविकासारखे या कथानकाला जोडले. त्यातून एक सूत्रधार हे पात्र तयार झालं, जो सूत्रधार आपल्याला वैदिक काळात नेऊन आधी मुळात बसवतो आणि तिथून तो स्वातंत्र्य समोरापर्यंत आणतो त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून. एक भाण अशा प्रकारचं उपरूपक असतं ज्यात एकच निवेदक एक गोष्ट सांगत जातो, तसा या नाटकामध्ये एक निवेदक एक गोष्ट सांगत जातो आणि ती गोष्ट सांगता सांगता तो काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थांबतो आणि तिथे असलेल्या पात्रांशी बोलतो. म्हणजे तो कधी अथर्ववेदातल्या ऋषीशी बोलतो, कधी रवींद्रनाथ ठाकूरांशी बोलतो, कधी अरविंद घोष यांच्याशी बोलतो, कधी सुचेता कृपलानींशी बोलतो. अशा पद्धतीने त्यात नाट्य आणलं आणि त्यातून एक अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी वंदे मातरमशी संबंधित नवीन नाट्यरचना, नवीन नाट्यसंहिता लिहिली. त्याची प्रस्तुती करण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आपली नाट्यशास्त्राची जी परंपरा आहे तिचा आधार घेतला. नाट्यशास्त्र असं म्हणतं की गीतम शय्या ही नाट्यस्य, म्हणजे संगीत हा कुठल्याही प्रस्तुतीचा आधार असतो असं नाट्यशास्त्र सांगतं. त्यामुळे जे एपिसोड्स लिहिले होते ते सगळे एपिसोड्स हे संगीताच्या माध्यमातून जोडले. संगीत म्हणजे काय तर वंदे मातरमचीच वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या रागांमध्ये बांधली आणि नुपूर गाडगे यांनी ती अतिशय समर्थपणे सादर सुद्धा केली. ते करत असताना पुन्हा एकदा इतिहासाशी प्रामाणिक राहिलो की रवींद्रनाथ ठाकूरांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते देश रागात होतं. त्यानंतर नभोवाणीवरून 15 ऑगस्ट 1947 पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते काफी रागात होतं. ते राग आम्ही तिथे तिथे ठेवले आणि मग संकेतानुसार शेवट करत असताना जे शेवटचं कडवं आहे ते मुद्दाम भैरवीत ठेवलं. त्यामुळे लोकांना एक नाटक आपण बघितलंय याचा आनंद मिळाला अशा पद्धतीने त्या नाटकाची रचना करत असताना विचार मी केला होता. आम्हाला मुळात अतिशय कमी वेळ मिळाला होता पण तो कमी वेळ मिळाल्यामुळे असेल बहुधा, पण आमच्याकडून एक चांगलं काम घडलं.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम

आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन उमा रायकर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की सगळीकडे धरणी हिरवीगार झालेली आहे, पाण्याचे पाठसुद्धा पाहायला लागलेले आहे, नद्या ओढे वाहत आहेत. जल हेच जीवन आहे असं आपण नेहमी म्हणतो, तेव्हा या पाण्याचा आपण आदर करायला हवा, त्याचं महत्त्व जाणून घ्यायला हवं आणि हे जलसाठी भरून कसे राहतील, त्याचा अपव्यय कसा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुंदरशी रचना. आताच आपण

मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील शोर चित्रपटातील गीत ऐकलं. शेतकरी बंधूंनो, माणूस हा निसर्गाचा घटक आहे. पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण माणसाचा आदर करतो, परंतु माणूस पर्यावरणाचा आदर करतो का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. पर्यावरण रक्षण ही आपली पहिली जबाबदारी आहे. आणि भूमीबाबत बोलायचं झाल्यास, जमीन, आपलं शेत, आपलं कृषी विश्व हे एक सुंदरसं असं विश्व आहे, ज्यातून आपल्याला आपल्या ओठी दाणा येतो.

0: उल्हास येतो. परमेश्वर ज्याला चोच देतो त्याला दाना देतो असं म्हणतात. परंतु हा दिलेला दाना आपण सांभाळून ठेवतो का, किंवा परमेश्वरानं निर्माण केलेलं हे चित्र आपण चांगलं ठेवतो का, सुंदर ठेवतो का, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. कृषीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या ग्रामीण जीवनामध्ये, आपल्या लोककथांमध्ये, लोकसंस्कृतीमध्ये या जमिनीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक सण समारंभ येतात. हे सण समारंभ खरोखर सुंदर आहे. आपण पाहतो की एक कीटक जरी निघाला तर मिरग्या कीटक म्हणून त्याचं पूजन केलं जातं. सीतादही केली जातं, आवळं पूजन केलं जातं, शेताची पूजा केली जाते, आणि जर विहीर असेल तर आसरांची सुद्धा पूजा केली जाते. मिळणाऱ्या जलाप्रती ती कृतज्ञता असावी. तर या साऱ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया, ऐकूया लोकसंस्कृती आणि कृषी विश्व डॉक्टर स्नेहा टोंपे यांनी दिलेली माहिती.
1: कृषी संस्कृती आणि लोकसंस्कृती, जेव्हा आपण शेती म्हणतो तेव्हा तो एक वेगवेगळ्या कलांचा, वेगवेगळ्या विद्यांचा एक अखंड असा समूह आहे. आणि या समूहामध्ये गुंतून कोण असतं किंवा या समूहाला ऊर्जा कोण देत असतं, तर ते शेतकरी. शेतकरी म्हणजे कोण? तर इथले लोक, धरणीला माता मानणारे लोक. आणि म्हणूनच ही लोकांची संस्कृती आहे, ही लोकसंस्कृती आहे. तेव्हा कृषी संस्कृती आणि लोकसंस्कृती या परस्परांपासून भिन्न नाहीतच. मुळी ह्या एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या, संगम असणाऱ्या, गोफ असणाऱ्या, संस्कृतींचा गोफ असणाऱ्या एक वेगळ्या मनोहर प्रकारचा आपण याकडे बघू शकतो, संगम म्हणून बघू शकतो. पाहायला गेलं तर शेतीकडे आपण, शेती हा केवळ पोटापाण्याचा धंदा किंवा पोटापाण्याचा व्यवसाय नक्कीच नाही आहे. ही आपली मूळ लोकसंस्कृती आहे. शेतीकडे केवळ नफा आणि तोटा किंवा धान्य पिकवण्याचा व्यवसाय म्हणून न बघता, इतर व्यवसायांमध्ये कसं होतं की व्यवसायांमध्ये उत्पन्न, उत्पादन निघतं, ते उत्पादन विकलं की उत्पन्न येतं आणि मग त्यावर चरितार्थ चालला जातो. पण शेतीत तसं नाही आहे. शेतीमध्ये ती आपल्या मुळांशी, आपल्या आदिम जाणीवांशी कुठेतरी संलग्नित असल्यामुळे त्या शेतीशी माणसाच्या भावना जुळलेल्या आहेत. आजही आपण जर का शेतकऱ्यांना पाहिलं, कृषी संस्कृतीकडे पाहिलं, मी शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलगी आहे त्यामुळे मला हे सांगता येतं, मला हे सांगायला फार आवडेल की शेतीकडे जर का आपल्याला बघायचं झालं तर शेती ही फक्त चरितार्थाचं साधन नाही, तर तिथं आपल्या भावना जुळलेल्या आहेत, तिथं माणसाच्या सेंटिमेंट्स जुळलेल्या असतात. शेतीशी, निसर्गाशी, प्राण्यांशी आपलं रक्ताचं नातं जरी नसलं तरी तिथं भावनांचं नातं असतं आहे. आणि हे भावनांचं नातं हे रक्ताच्या पलीकडलं आहे. हा विचार आपण या ठिकाणी मांडू शकतो. आपला काळा कसदार शेताचा तुकडा आणि त्यामध्ये शेत कसणारा शेतकरी यांच्या जीवन मूल्यांकडे जर का बघायला गेलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. कृषी संस्कृती ही लोकसंस्कृती आहे, इथल्या लोकांच्या जगण्याची पद्धत आहे. इथल्या लोकांच्या जगण्याची पद्धत कशी, मग ह्यात आपण बघू शकतो की सणांचा जो काही इथल्या प्रकार आहे, इथे जे सण होतात, सण उत्सव होतात, ते कुठल्याही अँगलनी जर का आपण त्याकडे पाहिलं तर ते अवास्तव किंवा अनावश्यक नाही आहेत. इथले जे सण आहेत ते प्रत्येक सणाचं कृषीशी, कृषी मायेशी, कृषी विद्येशी आणि शेतातनं धान्य उगवून येण्याशी जवळचा संबंध आहे. कृषी संस्कृतीतले सण आपण जर का बघायला गेलं तर त्याचं नातं निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आहे. आपले सण हे केवळ गोडधोड करणं, गोडधोड खाणं आणि पूजा करणं इतकं नाही, तर शेतातलं कष्ट, निसर्गाप्रती असलेला आपला आदर व्यक्त करण्याचे हे उत्सव आहेत. शेतकऱ्यांचे आपण सण जर का बघायला गेलं तर सर्वात पहिलं आपल्याला सण दिसतो म्हणजे लोकसंस्कृतीच्या आणि तुमच्या माझ्या आई आजी ह्या ज्या जुन्या बायका आहेत त्या पहिला सण वर्षाचा आखाडी म्हणायच्या. मांडवसी येतो, गुढीपाडवा येतो. गुढीपाडव्या जर कडे जर का आपण पाहिलं तर गुढीपाडव्याला शेतात मानाचे 5 तास तरी ओढायचा प्रघात आहे. तिथपासनं जमिनीची मशागत करायची, जमिनीला ऊन दाखवायचं, शेतामध्ये आम्ही सुरुवात करत आहोत आणि नांगराला सोनं घासून नांगराचा फाळ जमिनीच्या उदरात देण्याचा, सोपवण्याचा एक प्रघात इकडे चाललेला असतो की अशा सोन्यासारखंच पीक या जमिनीत येऊ दे आणि आमची घरदारं भरून जाऊ देत आणि पुन्हा तुझ्या चरणाशी येताना आम्हाला असंच लीन होऊन येऊ दे, असं काळ्या आईप्रती शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतात. आजही आपण जर

का बघायला गेलं तर मांडवसीला गुढी उभारण्यापेक्षाही मांडवसीला शेतामध्ये आंब्याच्या नव्या पानांचं तोरण करणे आणि शेताच्या चारीभोवताल दहीभाताचं बोनं फेकणे या गोष्टीला शेतकरी बांधव महत्त्व देताना आपल्याला दिसतात. त्याच्या पुढं जर का आपण पाहिलं तर अनेक सणवार येतात. पेरणी होते, पेरणी झाल्याच्या नंतर शेतातलं पीक व्यवस्थित राहू दे, अबाधित असू दे आणि शेतामध्ये या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत अडचणी असतात, चिखल असतो. बऱ्याच वेळेला जर का आत्ताच्या काळाच्या अनुषंगाने न बघता जर का आपण आदिम काळाचा विचार केला तर आपल्याला दिसतं की अनारोग्यता बऱ्या प्रमाणात असते, कारण पाणी, पाऊस आणि सतत येणारं आभाळ, ह्या उन्हाचा अभाव, या सगळ्या गोष्टींमुळे अनारोग्यता पुष्कळ असते. आखाडीला आपण जर का पाहिलं, आखाडी म्हणजे आषाढातली पौर्णिमा. आषाढातल्या पौर्णिमेला आपण पाहिलं तर आपल्या घरच्या जुन्या जाणत्या बाया वेशीच्या बाहेर जे शीतला मातेचं मर्याईचं देऊळ असतं त्या मर्याईच्या देवळामध्ये जाऊन तिथं एक तांब्यावर पाणी तिच्यावर ओतून थोडंसं पाणी तिथनं परत आणून जी लिंबाच्या खाली मर्याई असते तिथल्या लिंबाचा पाला घरी आणतात. त्या लिंबाच्या पाल्याच्या पाण्यानं घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करण्याची प्रथा असते. स्नानामध्ये लिंबाचा पाला असणं ही गोष्ट आपण बघू शकतो की जे काही कडुलिंब आहे तो कडुलिंब अँटीबायोटिक असल्याचं काम करतो आणि जंतुनाशक, संसर्गनाशक म्हणूनसुद्धा काम करतो. या सगळ्या गोष्टींचा विचार, या गोष्टी जेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये उपयोजित केल्या गेलेल्या आहेत तेव्हा त्यांचा दूरागामी विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे आपले जे काही पूर्वसुरी होते ते पूर्वसुरी फारच पुढला विचार करणारे आणि तांत्रिकदृष्ट्या अगदी व्यवस्थित संतुलित विचार करणारे होते याचा प्रत्यय आपल्याला मिळतो. थोडं पुढं जात जात जर का आपण पाहिलं तर श्रावण महिन्यात तर सणांची कितीतरी रेलचेल असते. श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो नागपंचमी आहे. नागपंचमी हा तर शेतकऱ्यांसाठीचा फार महत्त्वाचा सण आहे आणि प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये नागपंचमीला फार उत्साहात जातो. तिथं वारूळ असतं, तू आमच्या शेतामध्ये तुझा निवास असू दे पण आम्हाला कुठल्याही प्रकारची हानी न करता शेतासाठी किंवा पिकासाठी हानिकारक असलेले जीव तू परस्परच निवारून टाक अशी त्या नागाकडे प्रार्थना करतात. नागाकडे प्रार्थना करताना त्याच नागाचा लोकसंस्कृतीचा आणि मानववंशशास्त्राचा फार जवळचा संबंध आहे. नागाकडे पाहताना त्या बहिणीचा, शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या बहिणीचा भाऊ म्हणून नागाकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही लेकी सुना आहेत त्या नागाकडे बघताना की तू आमचा भाऊ म्हणून आमच्या पाठीशी उभा राहा, शेतामध्ये काम करणारी जी आमची माणसं आहेत त्या आमच्या माणसांना कुठल्याही प्रकारची हानी करू नको आणि आमच्या पाठीशी सदैव उभा राहा अशी प्रार्थना त्या नागाला करतात. हे जे काही सण आहेत हे फक्त चालत आलेल्या रूढी परंपरांना पाळत राहण्याचे नसून आजच्या काळात सुद्धा आपण या गोष्टींच्या बाबत किती जागरूक असायला हवं यासाठी आहेत. जर का आपण योग्य पद्धतीने निसर्गाचा समतोल राखत गेलो, मान्य आहे की त्यामुळे कदाचित थोडीशी हानीही होऊ शकते पण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळीमधले किंवा ह्या जैवविविधतेमधले सगळे घटक आवश्यक आहेत. जसं की नागसुद्धा आवश्यक आहे, त्यामुळे विविध असे विषारी रसायनं शेतामध्ये फवारायला लागणार नाहीत किंवा त्यांचा प्रयोग केला नाही तर जमिनीचा कस अगदी टिकून राहील, जमीन कसदार पूर्ववत राहील आणि जो काही विचार अन्नसाखळीचा आणि जैवविविधतेचा या आधीच्या आपल्या पूर्वसुरींनी केलेला आहे तो अजूनही पुढं नेण्यासारखा आणि तितकाच आरोग्यपूर्ण आहे ह्याची आपल्याला प्रचिती येते. पुढं जात जर का आपण पाहिलं तर शेतीतलं पीक येतं. आपण यवतमाळ जिल्ह्यात आहोत, आपण कॉटन सिटीत आहोत आणि कॉटन सिटीमध्ये आपण पाहू शकतो की आपण राज्यातल्या उत्पादनाच्या पटीतला खूप मोठा कापसाचा उत्पादनातला वाटा आपला आहे आणि या कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये अनेक शेतकरी कापसाचं पीक घेतात. त्यांना हे कल्पना असेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये सीतादई नावाचा विधी होतो. सीतादई हा विधी झाल्याशिवाय कापूस वेचायला आपण सुरुवात करत नाही. सीतादई हा कृषी संस्कृतीतला, त्यातल्या त्यात विदर्भातल्या कृषी संस्कृतीतला हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे आणि कापूस उत्पादक, मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक असलेल्या आपल्या जिल्ह्यातल्या माझ्या बांधवांच्या घरामध्ये सीतादईची वेगळीच उत्साह असतो, वेगळीच एक ओढ असते आणि एक उत्साहानं माझ्या भगिनी सीतादई करण्यासाठी पुढं जातात. शेतामध्ये काय करतात सीतादईच्या वेळेला तर छोटासा त्याच

तिथल्याच तंतूंचा पाळणा करतात. तुरीच्या झाडांमध्ये तंतू काढून त्यात कापसाचं एक तसंच बोंड घेऊन निजवतात त्या पाळण्यात आणि त्याला झोका देतात. तिथं पाच वेगवेगळे खडे मांडून पाच पांडव म्हणून त्यांची पूजा केली जाते. आता रामायण आणि महाभारत ह्यांचा एक एकत्रित संगम इथं आपल्याला बघायला मिळतो. पण ती पाच जे दगड आहेत ते पांडवांचे तर असतीलच, पण त्याही पलीकडे मला असं वाटतं, लोकसंस्कृतीची अभ्यासक म्हणून मी इथं असं प्रतिपादन करू इच्छिते की ती पाच पंचमहाभूतांच्या नावाचे दगड असावेत आणि त्यांची त्यांची पूजा केली जाते, त्यांना विनवणी केली जात असेल की यापुढं आता आम्ही एवढं मोठं पीक घेतलेलं आहे मेहनत करून, तर ते पीक व्यवस्थित राखू द्या. शेतकरी ही एकच अशी एजन्सी आहे की जी आपलं उत्पन्न उघड्या आकाशाखाली टाकून निजू शकते. बाकी कुठलाही कारखानदार, कुठलाही व्यावसायिक, कुठलाही उत्पन्न घेणारी एजन्सी इतक्या शांततेत निजू शकत नाही. आपलं उत्पादन अशा पद्धतीनं उघड्या आकाशाखाली आहे तर त्याचा भरवसा, त्यासाठी ते पंचमहाभूतांना आळवणी करतात, ते साथ देतात नाही देत हा भाग निराळा. आसमानी सुलतानी संकटांनी महाराष्ट्र बऱ्याच वेळेला होरपळून निघालेला आहे, पण तरीही शेतकरी बांधव कुठल्याही पद्धतीची जिद्द सोडत नाही. सीतादाईच्या वेळेला आपण पाहतो की सीतादाई जर का आपण आदिवासी लोकसंस्कृतीमध्ये त्यांची मिथकं पाहिली तर आपल्याला दिसतं की सीतेनं चोळीसाठी हट्ट धरला होता रामाकडे. चोळीसाठी म्हणजे कशासाठी, तर जे सुवर्णमृग धावत तिच्या समोरून निघाला होता त्या सुवर्णमृगाची मी चोळी करेन, तो मला राया मृग आणून द्या, असं तिनं रामाला आळवणी केली होती. आणि राम त्या हरणाच्या मागे गेला आणि मग रामाला हरणाने किंवा त्या मारीच्याने भुलवून मागं नेलं आणि इकडे रावणानं सीतेचं हरण केलं आणि सीतेला त्या चोळीपायी वनवास भोगावा लागला. म्हणून आदिवासी संस्कृतीमधल्या बऱ्याच बायका ज्या आहेत त्या चोळीवरच बहिष्कार घालतात. आपल्या विदर्भातल्या सीतादाई नावाच्या लोकसंस्कृती लोकपरंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की शाश्वत पर्याय आहे ना, कापूस हा वस्त्रासाठी असणारा शाश्वत पर्याय आहे, तेव्हा सीतेची आठवण काढत तो कापूस वेचला जातो. सीतेची आठवण काढल्याशिवाय पहिलं कापसाचं बोंड वेचल्या जात नाही आणि तिची आठवण काढून ती कापसाची बोंड वेचल्या जातात आणि म्हणतात की आज आम्ही सीतादाई केली, आजपासून आम्ही कापूस वेचायला सुरुवात करू. त्यामुळे कापडासाठीचा शाश्वत पर्याय कधीही कापूस आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भूलथापांच्या मागे किंवा मोहांच्या मागे न लागता आपल्याजवळ आपण स्वकष्टानं जे अर्जित करू शकतो, स्वकष्टानं जे मिळवू शकतो, अशा कापसाच्या म्हणजेच आपल्या प्रयत्नांच्या स्वरूपामध्ये आलेल्या यशाला तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ही इतकी मोठी तात्विक गोष्ट आपल्या लोकसंस्कृतीनं, आपल्या कृषी संस्कृतीनं आपल्याला अगदी साध्या पद्धतीत समजावून सांगितलेली आहे की जी माझी अक्षराची ओळख नसलेली, म्हणून अक्षर अंध निरक्षर किंवा अडाणी मी नक्कीच म्हणणार नाही, कारण ताराबाई भवाळकर म्हणतात की ह्या ज्या आदल्या पिढीमधले अक्षरज्ञान नसलेली जी लोकं आहेत ती खरी शहाणी सुरती होती, त्यांना खरी सगळ्या गोष्टींची समज होती, त्यामुळे त्यांना फक्त अक्षराची ओळख नसलेला समुदाय म्हणूयात, अडाणी हे म्हणणं योग्य राहणार नाही. त्या अशा अनुभवानं शहाण्या झालेल्या म्हाताऱ्या बायकासुद्धा सीतादाईच्या पाठीमागे असलेलं इतकं सुंदर तत्वज्ञान अगदी थोडक्या शब्दामध्ये आणि गोडीत सांगू शकतात की आपला मोह बाजूला सारून जे आपल्यासमोर आहे, जे आपल्या प्रयत्नांनी सिद्ध होऊ शकतं ते आपण निवडलं पाहिजे. अशा पद्धतीनं सीतादाई, आणि सीतादाई हा विधी एकमेव आपल्या विदर्भात होतो. सीतादाई हा विधी कुठल्याही पद्धतीने कुठल्याही महाराष्ट्रातल्या प्रभागामध्ये होत नाही, महाराष्ट्राबाहेर तर प्रश्नच येत नाही. अशा कष्टातून आलेल्या अनेक परंपरा आहेत ज्या लोकसाहित्याच्या स्वरूपात आज आपल्यासमोर आहे. जात्यावरच्या ओव्या आहेत, भल्लरीसारख्या श्रमगीतांमधून विदर्भाच्या बाहेरही अनेक उत्तम उमदे लोकगीतं आहेत किंवा लोकगीतांचे प्रकार आहे, लोककलांचे प्रकार आहे. जात्यावरच्या ओव्या आहेत, भल्लरीसारखी श्रमगीतं आहे, या प्रकारांमधून शेतकऱ्यांची सुखदुःखं आणि मातीविषयीचं प्रेम साहित्यात जिवंत राहिलेलं आहे. कृषी संस्कृतीचं सर्वात सुंदर प्रतिबिंब आपल्याला लोकसाहित्यामध्ये दिसतं. आपल्या माय भगिनी पहाटे उठून जात्यावर दळण दळताना सुमधुर ओव्या गायच्या, ज्यातून त्यांचं पूर्ण भावविश्व प्रकट व्हायचं. वेळेवर पाऊस पडण्याची प्रार्थना असायची, पाऊस पडला तर पिकण्याची प्रार्थना असायची, पिकलं तर ते पीक तसंच कुठलीही हानी न होता उभं राहू देण्याची प्रार्थना असायची. ती

बाई आहे ती पेरणीचा कापणीचा थकवा जाणवू नये म्हणून भलरीसारखी श्रमगीतं लोक एक लोक गायची आणि एकमेकांना साथ द्यायची, कारण पहिली शेती ही स्त्रीनं केली होती आणि पहिला साहित्याचा संगीताचा शोधसुद्धा स्त्रीनं लावलेला होता. त्यामुळे स्त्रियांचा यासारख्या प्रकारांमधला यासारख्या कलांमधला सहभाग हा अत्यंत मोलाचा आहे. आजही लोकगीतांचे लोकपरंपरांचे किंवा लोकसाहित्याचे जे काही जास्त प्रकार अवगत असतील तर आपल्या घरातल्या बायकांना आज्या पणज्यांना असतील म्हणीसुद्धा आपल्या आपण पाहतो की हे आज्या पणज्या आणि अनेक स्त्रिया रोजच्या बोलण्यात अगदी छान पद्धतीने वापरतात. आपण पाहायला गेलं तर लोकसंस्कृती जी आहे ती कृषी संस्कृतीशी कशी जुळलेली आहे हे आपल्याला इर्जिक या संस्कृतीवरून दिसतं, इर्जिक या पद्धतीवरून दिसतं. सामाजिक आणि आर्थिक बदलामुळे आपली ही जी जुनी पद्धती आहे इर्जिक किंवा कधी कधी कुणी त्याला ऐर्जिकसुद्धा म्हणतात अशासारखी सहकार्याची आणि परस्परांमध्ये कोपअप करण्याची जी

0: छान पद्धतीने वापरतात. आपण पाहायला गेलं तर लोकसंस्कृती जी आहे ती कृषी संस्कृतीशी कशी जुळलेली आहे हे आपल्याला इर्जिक या संस्कृतीवरून दिसतं, इर्जिक या पद्धतीवरून दिसतं. सामाजिक आणि आर्थिक बदलामुळे आपली ही जी जुनी पद्धती आहे इर्जिक किंवा कधी कधी कुणी त्याला ऐर्जिकसुद्धा म्हणतात अशासारखी सहकार्याची आणि परस्परांमध्ये कोपअप करण्याची जी काही पद्धत आहे ती आता हळूहळू हळूहळू लोप पावते आहे. कारण आता मुबलकता पुष्कळ आहे, पूर्वी इतकी मुबलकता नव्हती. त्यामुळे एकाच्या घरी नांगर आहे, दुसऱ्याच्या घरी बैलजोडी आहे आणि तिसऱ्याच्या घरी बैलगाडी असायची. मग एकमेकांना सहकार्य करत आज तुझ्या शेतात नांगरायचं आहे, तू नांगर घेऊन जा आणि तू माझी बैलजोडी घेऊन जा आणि हे तुमच्या दोघांची शेतं नांगरून झाली की मग तुम्ही माझ्या शेतात या. अशा पद्धतीनं श्रमाचं मूल्य न करता श्रमाच्या बदल्यात श्रमाच्या ऐवजी श्रमच देण्याची ही इर्जिक संस्कृती आहे. खरं बघायला गेलं तर लोकसंस्कृतीचं आणि शेती संस्कृतीचं फारच जवळचं नातं आहे. पण शेतकरी कुटुंबांना आता तग धरण्यासाठी, नुसत्या शेतकरी कुटुंबांना तग धरण्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं आहे की जे लोकसंस्कृतीमध्ये ही इकोसिस्टीम होती. आजच्या घडीला शेतकरी बांधवांसमोरची सर्वात मोठी अडचण कुठली असेल तर ती म्हणजे आपल्या मालाला बाजारपेठ मिळणे. पण लोकसंस्कृतीमध्ये या गोष्टीची खबरदारी घेतलेली असायची. लोकसंस्कृतीमध्ये आपल्या आजूबाजूच्या इकोसिस्टीममधल्या वस्तूच एकमेकांकडून घेण्याचा प्रघात होता. आजही आपल्याला जर का आपली शेती अजून छान पद्धतीने टिकवायची असेल आणि या व्यवसायाला किंवा या पद्धतीला आणखी चांगलं भविष्य द्यायचं असेल, आणखी चांगलं भवितव्य द्यायचं असेल तर ती फक्त या सणांपुरती मर्यादित न राहता एक मजबूत इकोसिस्टीम आपण डेव्हलप करू शकतो. म्हणजे गावातच पिकलेलं धान्य, तेल, भाजीपाला गावातील लोकच आपापसात जर का खरेदी करू लागलेत कुठल्याही व्यापाऱ्याकडनं खरेदी करण्याऐवजी, तर आपल्या शेतीला, आपल्या शेतमालाला आयती आपल्या आजूबाजूलाच चांगली बाजारपेठ मिळून आपल्याला त्याचा फायदा होईल. या गोष्टी आपण केलं पाहिजे. FPC फार्मर प्रोडक्टिव्ह कंपनीज ज्या आहेत त्यांचासुद्धा रोल फार महत्त्वाचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे गावागावात आपण जर का शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून एकमेकांच्या मालाची ब्रँडिंग करून एकमेकांना प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनाने आपण एकमेकांनाच विकू लागलो, घेऊ लागलो तर मधली माणसं ह्यातून आपोआप बाद होऊन शेतकऱ्यांना पूर्वीचे सोन्याचे दिवस येतील हे नक्की. यासाठी लोकसंस्कृतीमधल्या पद्धतींचा जर का आदर्श घेतला तर यातून निश्चित काहीतरी फायद्याचं होऊ शकतं आणि शेतकरी पुन्हा स्वावलंबी होऊन पुन्हा छान प्रगतीच्या दिशेला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
1: आत्ताच आपण लोकसंस्कृती आणि कृषी विश्व डॉक्टर स्नेहा टोंपे यांचं भाषण ऐकलं. शेतकरी बंधूंना आता ऐकूया निलगिरी लागवड याविषयी सुरेंद्र लहू नारखेडे यांचं मनोगत.
2: मला जो सत्कार झाला तो वृक्ष संवर्धन या क्षेत्रामध्ये झाला. तर मी वृक्ष संवर्धन किंवा वृक्ष लागवड याचं जे काम आहे ते 2004 पासून करतो. मी JK पेपर लिमिटेड या कंपनी सोबत काम करतो आणि ही जी कंपनी आहे ही पेपर तयार करतो. 3 प्लांट आहे, एक गुजरात महाराष्ट्र बॉर्डर, एक तेलंगणा महाराष्ट्र बॉर्डर, तिसरं ओडिशा. तर आम्ही दरवर्षी जे लाकूड लागतं आम्हाला जवळपास 10 लाख टन लाकडाची गरज ओडिशामध्ये आहे, 5 लाख टन तेलंगणामध्ये आणि 6 लाख टन गुजरात महाराष्ट्रामध्ये आहे. तर टोटल जवळपास 22 लाख टन लाकडाची आम्हाला वरची गरज आहे. म्हणजे जवळपास 2000 कोटी रुपयाचं जे लाकूड आहे आम्ही पेपर प्रोडक्शनसाठी हे यूज करतो. आणि हे जे लाकूड आहे हे आम्ही सर्व शेतकऱ्यांपासून विकत घेतो. त्यामध्ये मुख्यतः निलगिरी, सुबबूळ आणि सरू या 3 झाडांची लाकूड आम्ही फार्म फॉरेस्टी, ॲग्रो फॉरेस्टी या प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकऱ्यांसोबत करतो. तर आम्ही अशा टाईपचे झाडं तयार केले, क्लोन तयार केले जे 2 किंवा 3 वर्षामध्ये कापणीसाठी तयार होतात आणि ते एकदम फास्ट वाढतात. त्यामध्ये ब्रांचिंग बिलकुल सेल्फ प्रूनिंग ॲबिलिटी आहे. आमच्याकडं क्लोनल टेक्नॉलॉजी आहे, आमच्याकडं टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी आहे, तर आमच्याकडं R&D डिपार्टमेंट आहे. तर एक कृषी डिपार्टमेंट सेपरेट एका मिलमध्ये जवळपास 70 ते 80 जे लोक आहेत फॉरेस्टी ॲग्रिकल्चर फील्डचे ते एका मिलमध्ये काम करतात. तर आम्ही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास 30,000 एकर एवढं झाडाची लागवड करतो, एवढं एक वृक्ष शेतीची लागवड करतो. आणि आतापर्यंत जवळपास 1 लाख एकरमध्ये आम्ही यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागामध्ये वृक्षाची लागवड झाली आहे. तर आता वानखेडे साहेब म्हणत होते की या भागामध्ये

0: जे पैनगंगा नदी आहे त्या त्या नदीमध्ये पुष्कळ अतिवृष्टीमुळं पुराचा प्रॉब्लेम आहे. जर आपण इथं निलगिरीची शेती केली तर निलगिरीला पुरा किंवा वॉटर लॉगिंगपासून काही प्रॉब्लेम नाही आहे. मी गडचिरोलीमध्ये पण वर्धा रिव्हरच्या आसपासमध्ये पुष्कळ शेतकऱ्यांनी ही लागवड झाली आहे आणि त्यांना चांगलं असं इन्कम भेटू लागलं. एकरी जर तुम्ही लागवड याची लागवड झाली तर 1000 झाडं लागतात. ही या प्रकारची क्लोनल झाडं आहेत, यांना आम्ही टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीनं तयार करतो. आणि हे जे झाडं आहे हे आपल्याला 3 मीटर आणि 1.5 मीटर या अंतरावर लावायची आहे. प्रति एकर तुम्हाला 2 किंवा 3 वर्षामध्ये हे 50 ते 60 टन लाकडाचं उत्पादन होतं आणि ते सरासरी जी विक्री किंमत जी कंपनी विकत घेते जवळपास 5000 रुपये उभ्या लाकडाची किंमत आहे. 3 लाख रुपये प्रति एकर तुम्हाला 3 वर्षात खूप कमी खर्चात भेटतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कंपनी जी जे के कंपनी आहे ती हे लाकूड विकत घेण्याची हमी देते, करार करते शेतकऱ्यांसोबत. तर मी पाहिलं आहे की पुष्कळ शेतकरी गुजरातमध्ये महाराष्ट्र मी 20-22 वर्ष झाले या क्षेत्रात काम करतो आणि शेतकरी याचा चांगला फायदा घेत आहेत. काही कॅज्युरिना लावून आलेत, निलगिरी लावून आलेत, सरू लावून आलेत आणि एक सस्टेनेबल फार्मिंग, कारण यामध्ये ज्या जमिनी अल्कलाईन आहे, ज्या जमिनी सलाईन आहे, ज्या जमिनी ॲसिडिक आहे, म्हणजे जमिनीनुसार आम्ही व्हेरायट्या तयार केल्या. जर तुमची जमीन कमी पाण्याची आहे त्यासाठी सेपरेट व्हेरायटी, तुमची जमीन जास्त म्हणजे ॲसिडिक आहे त्यासाठी डिफरंट आहे, सँडी सॉईल आहे डिफरंट आहे, ब्लॅक सॉईल आहे डिफरंट आहे. तर कंपनी ही चांगल्या प्रकारचे झाडं शेतकऱ्यांना पुरवठा करते एक व्याज म्हणजे कमीत कमी किंमतमध्ये. कंपनी लागवडीपासून तर कापणीपर्यंत मोफत तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना देते. कंपनी जी आहे ते हमी देते आणि कापणी आणि ट्रान्सपोर्ट कंपनीपर्यंत ते कंपनी स्वतः करते, शुगर मिल सारखं. तर मी इथल्या शेतकऱ्यांना निवेदन करतो की तुम्ही ज्या शेतकऱ्यांना इंटरेस्ट आहे ते शेतकरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आम्ही त्यांना पूर्ण दाखवू, आमची फॅक्टरी दाखवू. ज्या शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला त्यांच्याशी भेटू. सीईंग इज बिलिव्हिंग एक्सटेन्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट हे आहे, तर तुम्ही पाहू शकता आणि ज्यांना पण इंटरेस्ट आहे ते भेटू शकता. आणि कंपनी इंटरेस्टेड आहे, त्यामध्ये दोघांचाही फायदा आहे, शेतकऱ्यांचाही फायदा आहे आणि कंपनीचा पण फायदा. नमस्कार, थँक्यू.
1: धन्यवाद. नदी नाळ्या लगत असलेल्या शेत जमिनीचे वारंवार येणाऱ्या पुरामुळे नुकसान होते, तसेच नापीक व अडचणीच्या जमिनीत निलगिरीची लागवड कशी उपयुक्त आहे याबद्दल आपण विशेष मार्गदर्शन करत खूप खूप धन्यवाद. यानंतर माननीय कृषी भूषण पांडुरावसाहेब आव्हाड, कृषी उद्योजक ऊस व साखर उद्योग यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं.
2: आताच आपण निलगिरी लागवड याविषयी सुरेंद्र लहू नारखेडे यांचं मनोगत ऐकलं आणि याबरोबरच हा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला 12:00 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात। बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण। पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार। जपानची ट्रेन 2030 दाखल होणार। नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी। राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार। आणि UK सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बर्हाम यांची निवड। कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्री पदाची नियुक्तीचा मार्ग खुला। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते।
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
0: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है। उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है। कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे। मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ।
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं। यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे। त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल। जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल। या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले। नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे। त्यानंतर तामिळनाडू, ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो। पायाभूत सुविधा, वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे। संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला

सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहन चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते UKचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराण विरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खोली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचुदेवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत

0: रेल्वेचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी देता येणार. आणि UKमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हर लम्हा हर पल आपके साथ कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.